FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 5:58 झाली आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रुतीभोर देनात मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची ही भूपाळी आत्ताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं दत्ता डावसेकर यांनी. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. यानंतरचा स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा. शिवनामस्मरण करूया.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं शिवनामस्मरण आत्ताच आपण ऐकलं. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग, संगीतधून कमलाकर सार भागवत.

श्रोते हो, कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराज यांचा. गायिका होत्या सुमन कल्याणपूर. 6:25 होत आहेत. आपण एक त्यात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर उमाकांत काणेकर यांची ही रचना, संगीतधून अशोक पत्की यांची आणि स्वर आहे जयश्री बेलसरे यांचा.

अमृतधारा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 6:35 झाले आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वार्तामध्ये जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर, 6:45 आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती, 6 अनुभूतीपूर्ण शिक्षण, त्यानंतर परिसर अंतर्गत उदगिरेचे पठार, पर्यावरण अभ्यासक अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती, 7 आयसी अक्षरे रसिके यामध्ये वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंध मन, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू, 7:40 आपण काल प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर, आणि 7:45 ज्युपिटर हेल्थ लाईफ लाईन हा कार्यक्रम. वेळ लक्षात घ्या, 7:45 ज्युपिटर हेल्थ लाईफ लाईन हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रुती हो सकाळी 8:15 वाजता आपण ऐकाल कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी प्रसारित करू. त्यानंतर 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीत. 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10:00 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयक रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला पूजे आणि सादर करते किशोर पवार. आज सकाळी 10:00.

श्रुती हो, सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात महेश टोपले यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 वेळ वनिता मंडळची, त्यानंतर 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम. 5:30 योगवाणी, 6:35 साहित्य सौरभ. यामध्ये सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, संशोधक आणि साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉक्टर प्रमोद मजुघोट यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. 7:30 माझं शेत माझं शिवार, यामध्ये रामराम पाहुणं. रात्री 7:15 स्पॉटलाईट. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रुती हो, प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया. जमीन सुपीकता जपण्यासाठी

0: साठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
1: किफायतशीर उडीद उत्पादनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केल्यास शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होऊ शकते. किफायतशीर सोयाबीन उत्पादनासाठी खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केली असेल तर शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होते. किफायतशीर तूर उत्पादनासाठी खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केली असेल तर शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होते. अधिक सोयाबीन उत्पादन, आर्थिक फायदा आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोनास स्ट्रायटा या जस्त विद्राव्य करणाऱ्या द्रवरूप जीवाणूची 100 मिली प्रति 10 किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसंच खत मात्रेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस आहे. तूर पिकाचं अधिक उत्पादन, जास्त आर्थिक नफा आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोनास ट्रायटा आणि जस्त विरघळवणाऱ्या द्रवरूप जीवाणू संवर्धनाची 100 मिली प्रति 10 किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. शिफारसित खत मात्रेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस आहे. कोरडवाहू गहू पिकाचं शाश्वत उत्पादन, ओलाव्याचा ताण सहनशीलता, जमिनीचे गुणधर्म आणि अधिक नफ्यासाठी शिफारसित खत मात्रेसोबत बॅसिलस लिचिनोफॉर्मिस या द्रवरूप जीवाणू खताची 100 मिली प्रति 10 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. गव्हाच्या धान्य आणि भुश्यामध्ये लोह आणि जस्त यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि जमिनीचे गुणधर्म विशेषतः लोह आणि जस्त वृद्धीसाठी उत्पादन आणि अधिकतम नफ्यासाठी शिफारसित खत मात्रेसोबत लोह आणि जस्त विद्राव्य जीवाणू सुडोमोनास ट्रायटा या द्रवरूप जीवाणू खताची 100 मिली प्रति 10 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करण्याची शिफारस आहे. मंडळी, जीवाणू खतं थेट सूर्यप्रकाशात ठेवू नयेत. जीवाणू खतं कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं आणि रासायनिक खतांसोबत मिसळू नयेत. जीवाणू खतं बियाण्याला लावल्यानंतर 1/2 तास सावलीत वाळवावीत. जीवाणू खतं दिलेल्या अंतिम तारखेनंतर वापरू नयेत. ज्या पिकासाठी शिफारस असेल त्याच पिकासाठी जीवाणू खतं वापरावीत. जीवाणू खतं दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओलावा असणं आवश्यक आहे. जीवाणू खतांच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार केला असता रासायनिक खतांच्या वापरामध्ये 25% बचत होऊ शकते. बियाण्याची उगवण शक्ती वाढते. जैविक खतं सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबरच जिब्रेलिक आम्ल, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक आम्ल यांसारखी संप्रेरकं आणि जीवनसत्व ब झाडाला मिळवून देतात. जैविक खतं कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पिकात वापरता येतात. सुपीकता वाढून पोत सुधारतो, उत्पादन क्षमतेत वाढ होते, दुबार पिकासाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो, तसंच धान्याचा दर्जाही सुधारतो. पिकाचं 15-25% उत्पादन वाढू शकतं.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 6:45 होत आहेत.

0: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोतहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या

विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. श्रोते हो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात किती पैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 NCERT उमंग. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: आणि आता वळूया परिसर या कार्यक्रमाकडे.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात, त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, दनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात, त्यामुळे मिनी काच पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळण घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात, मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटनस्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
2: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी उदगीरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर.
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940

0: 8000।
1: श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
2: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तात्या, दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय।
2: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
3: वय, दातासाठी एक नंबर।
4: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला।
5: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। त्यासाठी आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR हे ॲप। आता आजचे काही दिनविशेष। क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिन। माजी अर्थमंत्री अरुण जेटली तसंच अभिनेत्री सीमा देव यांचा स्मृतिदिन। कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिन। तल्लक स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातल्या सुखदुःखाकडे समभावानं पाहू शकणारं शहाणपण आणि जगण्यातून मिळालेलं तत्वज्ञान त्यांनी आपल्या कवितेत मांडलं। तर त्यांचीच ही कविता आता ऐकूया।

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सेंद्रिय शेती या विषयी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका किसान वाणी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वरून।
1: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा। सकाळचे 7 वाजतायत। साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। आज ऐकूया वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंध मन।

मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मनुष्याच्या सकल इंद्रियांमध्ये प्राधान्यक्रम दिलाय तो या मनाला, कारण हे मन मोठे विचित्र आहे हो. अहो, विलक्षण वेगानं दश दिशांना भ्रमण करणारं हे मन क्षणात इथं तर क्षणात साता समुद्रापार जाऊन पोहोचतं. क्षणात सागर तळी असतं तर पुढच्याच क्षणी चंद्र ताऱ्यांवर पोहोचलेलं सुद्धा असतं. क्षणोक्षणी संकल्प विकल्पांचे तरंग उठवणारं हे अवखळ मन काय करेल याचा अंदाज बांधणं खरंच कर्मकठीण आहे. माणूस देहानं एका

0: ठिकाणी असतो आणि मन मात्र अनेक ठिकाणी भटकून आलेलं असतं. हा अनुभव, मनाची ही अवस्था तर आपण सगळेच जण अनुभवत असतो. अशा या कानात वारं शिरल्यासारख्या वासराप्रमाणे चहूकडे बागडणाऱ्या या मनाकडून कधी कधी फार मोठा धोकाही निर्माण होऊच शकतो की. मग तरीही परमेश्वरानं मनुष्याला ही मनशक्ती प्रदान करण्याचं प्रयोजन तरी काय असावं, हा प्रश्नही चटकन या मनातच आला बरं का. तर भगवद्गीतेमध्ये विभूती योगात साक्षात भगवंतच सांगतात की मन हे तर माझंच रूप आहे. म्हणजे किती सोपं आणि छान आहे बघा. हा अहो, या मनाद्वारे अगदी सहज कसलीही यातायात न करता भगवंतापर्यंत आपल्याला थेट जाता येतं. आणि याच मनाला सूक्ष्म करत करत उन्मन केलं की मोक्षाचा दरवाजा उघडतो. बरं, भगवंतांच्या जवळ अगदीच समीप पोहोचलं की तिथं काही कसलाच आडपडदा उरत नाही. एकदम पारदर्शक, चकचकीत आरसाच आपणच आपल्याला पाहतोय असं वाटत राहतं. तोरा मन दर्पण कहलाय, मन ही देवता मन ही ईश्वर, मनसे बडा न कोई, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. आपलं मन आहे ना, ते सगळं खरं खरं जाणून असतं. भले या देहाच्या माध्यमातून कितीही बनवाबनवी केली, कितीही छक्केपंजे खेळले, तरीही हे मन नक्कीच जाणून असतं काय बरोबर आहे आणि काय चुकलंय. म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामींनी या मनाला सज्जन ही पदवी बहाल केली आहे. आणि ते अतिशय आग्रहानं सांगतात की हे चंचल मन रामापायी लावा, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. कारण आपल्या भारतभूमीच्या गौरवशाली संस्कृतीनं इथल्या तपस्वी योगी मुनिजनांनी याच चंचल मनाला परमेश्वराच्या चरणी गुंतवून ठेवलं. आणि म्हणूनच हे तपस्वी त्या राजमार्गावरून जाताना आपल्यासाठी आदर्शवत ठरलेत. कारण त्यांनी या मनामध्ये सतत डोकावणारे राग, लोभ, मोह, मत्सर सगळ्यांनाच हद्दपार केलं. कसं? तर परमेश्वर चिंतनानं, मनात अविरत फक्त आणि फक्त त्या परमेश्वराचंच नाम घेऊन. सैरावैरा पळणाऱ्या या मनाला लगाम घातला. कारण ज्या क्षणाला व्यर्थ विचार करून हे मन दुःखी होईल, याच मनाला यातना होतील, तेव्हा या मनाला शांत करणारा, सुखावणारा, अलगद मायेची फुंकर घालणारा तो परमेश्वरच असणार आहे. स्वहित स्वकल्याण जर साधायचं असेल तर मन शुद्ध हवं, स्वच्छ आणि निर्मळही हवं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, पर्वा बी कुणाची. मनाच्या त्या चोरकप्प्यात साठवणीतल्या आठवणी खूप असतात, ते मोकळेपणानं व्यक्त व्हायला हवं. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. म्हणजे या मनाला कसलाच मनस्ताप होत नाही. सतत सद्विचार, सत्कल्पना, सत्संकल्प ठेवले की प्रत्येक श्वासामध्ये नांदणारा तो आत्माराम प्रत्येकालाच दिसतो आणि जाणवतो सुद्धा. कारण त्याला पाहण्याचं सामर्थ्य या मनातच तर आहे ना. मन रामरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले.
1: वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंधात त्याचा आपण ऐकलात मन. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. वाचक स्वर होता ऐश्वर्या बेहरे यांचा. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ती बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
8: प्रत्येक धागा सुखाचा,
9: समाधानाच्या वस्त्रांचा,
8: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
9: विक्रांत शिलाई मशीन,
8: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
10: विक्रांत शिलाई मशीन
11: तुमचा जीवनभरचा साथी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ

0: देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
2: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
0: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले. मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे.

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांपासून

0: ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससे होलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते सांडपाणी व्यवस्थापन पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा. हवामान. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
2: सोड मसाला चटणी पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली

0: आणि डंगावर कुठलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे। भात आणि भुईमूग पिकातील रोग नियंत्रण याविषयी आपले प्रश्न आणि शंका आपण त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमात येत्या मंगळवारी अर्थात 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत। फोन नंबर 02312-6526। तेव्हा आपले प्रश्न आणि शंका हॅलो किसान या कार्यक्रमात जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
2: श्रोते हो, जरूर ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 NCERT उमंग। हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर।
1: श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
3: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा। तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्यासाठी आकाशवाणीचं मुंबई केंद्र.

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी, आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे, या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे, आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला, आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते, आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते, आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका, त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते. आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते, आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे, किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
0: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला

0: काहीतरी वजन येतं.
1: अच्छा.
0: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
2: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय, आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
2: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
2: बर.
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं. कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
2: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या

प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय, तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:40 झाली आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.

0: आयुर्विश्व हेल्थ केअर,
1: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
4: नमस्कार
1: सर. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण या केस बद्दल तुमच्याकडे येणारे रुग्ण आहेत या त्यांचा अनुभव आधी ऐकूयात.
5: माझं नाव रत्नावाला ज्ञानदेव मकासरे, मी औरत जांभळी इथून बोलते. ज्या वेळेस मी आजारी असताना माझ्यावाले डाव्या हाताला आणि डाव्या पायाला मुंग्या येत होत्या आणि गुडघे पण दुखत होते. पण ज्या वेळेस मी FM ला विश्वास घाडगे डॉक्टरांची मुलाखत ऐकली त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना बोलले की चला आपल्याला डॉक्टरांकडे जायचे. मी विश्वासाने त्यांच्याकडे आले. 3 महिने मी त्यांच्याकडे गोळ्या आणि औषध घेतले. त्यांच्या सगळ्या आयुर्वेदिक गोळ्या आणि औषध आहे. मला पूर्णपणे आराम पडला आणि माझा BP सलग 2 वर्षापासून हायटॅक राहायचा. पण जसं मी 3 महिन्यापासून विश्वास घाडगे डॉक्टर

0: गोळ्या औषध घेते तेव्हापासून माझा बीपी आज मी चेक केला सकाळी तर 129 भरला. मी विश्वास घाडगे डॉक्टरला धन्यवाद देते आणि त्यांच्या टीमलाही धन्यवाद देते, त्यांच्या विश्वासानं मला बरं केलं.
1: श्रोते हो, आपण आत्ताच अहिल्यानगरहून रत्नमाला मकासरे यांचा अनुभव ऐकला. सर, या तुमच्या अहिल्यानगर इथल्या क्लिनिकच्या पेशंट आहेत. यांनी जो त्रास सांगितला, गुडघेदुखी, हातापायाला मुंग्या, काय सांगाल, आणि त्या अगदी भरभरून बोलत होत्या मनापासून.
2: तर या ठिकाणी ताईंनी ज्या तक्रारी केल्या होत्या की हातापायांना मुंग्या येणे, गुडघेदुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या घेऊन ताई मला भेटायला आलं होत्या. मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की महिलांमध्ये 50 नंतर ह्या तक्रारी बऱ्याचदा दिसून येतात. 50 नंतर शरीरात होणारे बदल, हॉर्मोनल चेंजेस, यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि प्रामुख्याने त्याचा परिणाम कंबर आणि गुडघ्यासारख्या सांध्यांवर झालेला दिसून येतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप बऱ्याचदा हाताला पायांना मुंग्या येणं, थकवा येणं, सांधेदुखी या प्रकारच्या समस्या घेऊन बऱ्याचशा महिला आयुष हेल्थ केअरच्या क्लिनिक्स मध्ये येत असतात. ताई त्यापैकीच होत्या आणि नाडी परीक्षेद्वारे निदान करून वातवृद्धी समजून घेऊन ट्रीटमेंट केली, काही संशोधित औषधं त्यांना दिली आणि त्यांना सुंदररित्या त्यातून फायदा झाला.
1: श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. सर, अहिल्यानगर इथले तुमचे पेशंट आहेत रत्नमालाताई, त्यांची ही जी केस आपण ऐकतोय, आता बऱ्याच पेशंटना असं असतं की हातापायाला मुंग्यात असतात, गुडघेदुखी असते, सो त्यांना वेगवेगळे त्याच्या मागची कारणं असतात असं वाटतं, काय तुम्ही सांगाल? आणि
2: या ठिकाणी कसं आहे की हातापायांना मुंग्या येणं मल्टिपल रिझनशी निगडीत आहे, पण मोस्ट ऑफ टाइम्स हे मणक्यातील बिघडांशी संबंधित असतं, ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो. आणि दुसरीकडे गुडघेदुखी, तर बऱ्याचशा रुग्णांमध्ये गुडघेदुखी ही गुडघ्यातील झालेली झीज किंवा गुडघ्याच्या सांध्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे लक्षण उत्पन्न होत असतं. या दोन्ही लक्षणांकडे जर आपण त्याच्या मागील मूळ कारणांचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी ह्या वातवृद्धीशी निगडीत आहेत. शरीरात जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा तो सांध्यांवर आणि अस्थिधातूवर परिणाम करतो. तर ताईंच्या बाबतीत तेच झालं होतं की वयपर शरीरात वातदोष वाढलेला होता आणि त्यामुळे अस्थिधातू क्षय झालेला होता, हाडांमधील कॅल्शियम कमी झालं होतं, हाडांना कमकुवतपणा आला होता आणि त्यामुळे प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. प्रिसाइसली त्यांच्या नाडी परीक्षेत वातपित्त दृष्टी दिसली, त्याला अनुसरून जेव्हा ट्रीटमेंट केली तेव्हा ट्रीटमेंट ही मेनली सांधेदुखीच्या अनुषंगाने होती, पण शरीरातील दोष कमी झाल्यामुळे ताईंचं बीपी सुद्धा अपसुक नॉर्मल झालं. हे बऱ्याचदा रुग्णांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांच्या चीफ कंप्लेंट्स कमी होतातच पण बाकी असोसिएटेड सिम्पटम्स पण कमी होतात.
1: हे खूप महत्वाचं. श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रुती हो, हा होता प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे 7:45 होत आहेत.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन डॉक्टर प्रमोद लोखंडे सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार मॅडम.
6: आपण ज्या वेळेला एंडोस्कोपिक सर्जरी किंवा स्पाइन रिलेटेड सर्जरी याबद्दल बोलतो त्यावेळेला मणक्याचे बरेचसे विकार आपल्याला आढळून येतात, पण आज प्रामुख्याने आपण स्लिप डिस्क बद्दल बोलणार आहोत किंवा सायटिका बद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्लिप डिस्क आणि सायटिका म्हणजे काय हे श्रोत्यांना समजावून.
7: तर स्लिप डिस्क हा मणक्यांचा आजार आहे आणि मानेचे मणके आणि कमरेचे मणके इथे जास्त प्रमाणात होत असतो. आपल्या मणक्यांची जर घडण बघितली तर ती मानेपासून खाली कमरेपर्यंत असतात मणके. मानेचे मणके, पाठीचे मणके आणि कमरेचे मणके आणि शेवटी माकड हाड. तर या चार

0: एरियांमध्ये फक्त मानेच्या मणक्यात आणि कमरेच्या मणक्यात स्लिप डिस्क नॉर्मली जास्त होते. आणि ती कमरेच्या मणक्यात जास्त प्रमाणात का होते, कारण त्याच्यावर वजन पडत असतं आणि मूवमेंट जास्त तिथे होत असते. आपण या मणक्यांकडे जर बघितलं तर दोन मणक्यांच्या मध्ये एक मऊ गादी असते द्राक्षासारखी. तर हिचं बेसिक काम आहे शॉक ऍब्झॉर्बर. आणि जसं आपण काही एक्झर्शन करतो किंवा वजन उचलतो तर त्या गादीतलं प्रेशर वाढतं आणि कधी कधी ती फुटते आणि ती मागे सरकते. ती मागच्या बाजूला जर सरकली तर कधी कधी मध्यभागी सरकते जेव्हा ती मज्जारज्जूवर प्रेशर करते. अशा वेळी तिचं प्रेशर जास्त असतं आणि मग त्याच्याने लघवीचा कंट्रोल जाणे, दोन्ही पायांना वीकनेस डेव्हलप होणे या गोष्टी सुरू होतात. आणि ती जर बाजूच्या बाजू छोट्या नसेवर जर प्रेशर करत असेल तर त्यावेळी तो पाय दुखायला लागतो. कमरेपासून पायामध्ये शूटिंग पेन होतं, त्याला आपण सायटिका म्हणतो.
1: अर्थातच आता म्हणजे हे तुम्ही जे समजून सांगितलं की सायटिका म्हणजे काय किंवा स्लिप डिस्क म्हणजे काय, पण आजकाल आपण बघतो की याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे 10 माणसांमध्ये किमान 4 माणसांना स्लिप डिस्कचा तरी त्रास असतो किंवा सायटिकाचा तरी त्रास असतो. कारण काय आहे त्याची?
0: नक्कीच हे दिसतंय आता बऱ्यापैकी आणि यंग जनरेशन मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतंय. याचं मूळ म्हणजे मला वाटतं आपली जी थांबलेली हालचाल, जी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी असायची पूर्वी, तर आपण शाळेत जायचो चालत, 5-5 किलोमीटर लोक चालायची, खाली जमिनीवर मांडी घालून बसायचो, इंडियन टॉयलेट वापरायचो पायावर बसून, तर याच्यामुळे मणक्याची लवचिकता खूप जास्त प्रमाणात असायची. आणि ती लवचिकता आणि मसल मास जर स्ट्रॉंग राहिला तर याचं प्रमाण कमी असायचं. पण सध्या काय होतं की बरीचशी लोक ही वेस्टर्न लाईफस्टाईल जगतात. आपण खुर्चीवरच बसतो काम करायला सुद्धा आणि जेवताना पण खुर्चीवरच जेवत असतो, त्यामुळे हिपला बऱ्यापैकी स्टिफनेस, लोअर बॅकला बऱ्यापैकी स्टिफनेस येतो आणि तो स्टिफनेस इनव्हेरिएबली कुठेतरी त्या जॉईंट्स वर अफेक्ट करतो. आणि अशा वेळी सडनली काहीतरी ऍक्टिव्हिटी झाली, उदाहरण आपण लांबचा प्रवास करतोय आणि प्रवास संपल्यानंतर गाडीतनं उतरताना मणका आपला ट्विस्ट होतो बाहेर येताना दारातनं, त्यावेळी सुद्धा ते प्रेशर वाढू शकतं. किंवा कुठेतरी प्रवासात आपण सुटकेस उचलतो किंवा बादली उचलतो घरी पाण्याची, अशा वेळी सडनली प्रेशर वाढल्यामुळे आणि त्या कडेच्या स्नायूंचा कुमकुवतपणा जो आहे त्याच्यामुळे ही चकती फुटून ती बाहेर येऊ शकते आणि नासांवर दाब देऊ शकते.
1: अच्छा, ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 020-6637-5555, 020-6537-5555 आणि 020-2799-2799, 020-2799-2799. सर, जसं तुम्ही म्हणालात की स्लिप डिस्क किंवा सायटिका कशामुळे होतो, तर आता एकदा झाल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंटचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत याबद्दल सुद्धा सांगा ना.
0: आता साधारणतः एक गैरसमज लोकांमध्ये आहे की प्रत्येक वेळी स्लिप डिस्क झाली की ऑपरेशन लागतं 100%. तर तसं बिलकुल नाहीये. साधारणतः 100 स्लिप डिस्कचे पेशंट असतील तर 90-92% लोकांमध्ये ऑपरेशनची गरज नसते. नुसतं इनिशियली औषधं, रेस्ट आणि नंतर रेग्युलर फिजिओथेरपी आणि रुटीनचा व्यायाम या गोष्टींनी तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उरलेल्या 8-10 लोकांमध्ये दोन ऑप्शन्स जास्त प्रमाणात आहेत. ते म्हणजे एक म्हणजे मणक्यातले इंजेक्शन, जिथं चकतीची साईज छोटीशी आहे, दुखणं मीडियम टू मॉडरेट आहे आणि काही कुठे फारसा वीकनेस डेव्हलप नाही झालेला पायाला किंवा खूप काही सेन्सरी डेफिसिट नाही असा मोठा, तर अशा वेळी फक्त इंजेक्शन देऊन त्या नसेला आलेली सूज आपण कमी करू शकतो. प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरजच नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करून झाल्या आणि त्यातनं काही रिझल्ट आलेला नाही तर अशा वेळी ऑपरेशनचा विचार करायला लागू शकतो.
1: पण मग जेव्हा पेशंट मध्ये अशा प्रकारच्या सर्जरी केल्या जातात त्यावेळेला त्या सर्जरी नंतर काही रिस्ट्रिक्शन असतात का किंवा काय काळजी घेणं आवश्यक असतं?
0: आता बेसिकली सर्जरी हे वेगवेगळ्या प्रकारची असते. मूळ काय असतं सर्जरीचं प्रिन्सिपल असं आहे की ती जी गादीचा तुकडा, साधारणतः शेंगदाण्याच्या आकाराचा किंवा बदामाच्या आकाराचा तो तुकडा असतो जो नसेवर दाब देत असतो आणि तो काढायचा असतो, त्याने करून ती नस मोकळी होते, डिकॉम्प्रेस होते आणि पेन आपोआप कमी होतं. तर तो तुकडा काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात. तर आता कन्व्हेन्शनली जर बघितलं पूर्वीपासून जे करतात लोक ते म्हणजे ओपन सर्जरी. ओपन सर्जरीमध्ये काय करतात, एक मोठं आपण पाठीमागे साधारणतः 2-3 इंचाचा कट घेतो, मसल्स आपण कापत जातो आणि मणका जो खूप खालवर रुजलेला असतो आतपर्यंत डीप असतो तो मणका, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तो ऍक्सेस तयार करायचा असतो, मोकळा रस्ता.

0: रस्ता तयार करायचा असतो. आणि तो रस्ता तयार झाल्यानंतर ती नस एक्सपोज करायला मणक्याच्या मागच्या बाजूचा हाड आपल्याला कट करायचं असतं, जेणेकरून ती नस आपल्याला दिसेल. आणि ती नस एकदा दिसल्यानंतर तिला बाजूला सारून तिच्या खाली जी बाहेर आलेला चकतीचा तुकडा असतो तो आपल्याला काढायचा असतो.
1: ओके.
0: तर हे सगळं करताना काय होतं की ऍक्च्युली आजार हा शेंगदाण्याच्या आकाराचा आहे, पण तिथं पोहोचण्यासाठी जो काही खटाटोप करायला लागतो आपल्याला कापाकापी, तर जे काय ऑपरेशन नंतरचे प्रॉब्लेम्स असतात हे त्या कापाकापीमुळे असतात.
1: ओके.
0: ह्या कटिंगमुळे काय होतं, पाठीमागचे मसल्स वीक होतात, तिथले लिगामेंट डॅमेज होतात आणि एक प्रकारचा कुमकुवतपणा ऑपरेशन नंतर पाठीमध्ये राहतो कायमस्वरूपी. तर तो जेवढा आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह करूया, उदाहरण एंडोस्कोपिक मध्ये साधारणतः 8 मिलीमीटरचा कट असतो, फक्त स्किनवर एक छोटीशी चिरा करतो आपण आणि त्यातनं दुर्बीण आत सोडतो, मसल कट करत नाही. आणि जिथं तो प्रॉब्लेम असतो ती दुर्बीण इतकी छोटी असल्यामुळे हाड कापण्याचं प्रमाण पण खूपच कमी असतं आणि ती नस दिसते आणि तो तुकडा आपल्याला काढता येतो. तर नॉर्मल टिश्यू डॅमेज हा मिनिमल असल्यामुळे मग एंडोस्कोपी मध्ये रिझल्ट जास्त चांगले असतात आणि म्हणून पेशंट लवकर नॉर्मल ऍक्टिव्हिटीला रुजू होऊ शकतो.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997. पण मग आता जसं तुम्ही सांगितलं की ही एंडोस्कोपी ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मिनिमम इन्व्हेसिव्ह मध्ये ही सर्जरी केली जाते, या वेळेला पेशंटला जे पुढचे सगळे त्रास आहेत हे पण कमी होतात का, त्याच्या पाठीची जी स्ट्रेंथ आहे ती राहते का, याबद्दल काय सांगाल?
0: आता याच्यात कसं असतं की लोकांना वाटतं ऑपरेशन केलं म्हणजे झालं, डॉक्टरांनी माझं काम केलं, माझं म्हणजे त्यात कुठलाही रोल नाही, माझी कुठलीही जबाबदारी नाहीये. तर तसं नाहीये. आता मणक्याची चकती बाहेर येणं हा जो प्रॉब्लेम आहे तो खराब झालेला तुकडा आपण काढण्याचं जे काम आहे ते डॉक्टर करतो, पण ती चकती प्रत्येकात बाहेर येत नाही, काही लोकांमध्ये येते काही लोकांमध्ये नाही येत. तर ज्या कुठल्या लोकांमध्ये ते येते तर काहीतरी एक आतमध्ये इनहेरंट वीकनेस असतो त्या मणक्यामध्ये. तो बऱ्याच वेळा मला वाटतं एक बसून राहणे, सतत एका जागेवर फारशी हालचाल न करणे आणि पाठीचे आणि कमरेचे मसल्स याची ताकद कमी असणे, पोटाच्या मसल्सची ताकद कमी असणे ही मेन कारणं आहेत.
1: ओके.
0: तर ऑपरेशन झाल्यानंतर हा जो प्रायमरी रूट कॉज आहे मणक्याची चकती सरकण्याचा, त्याला आपण उद्देशून काही केलं नाही, काही केलं नाही म्हणजे मेनली व्यायाम असतात. तर व्यायाम करून त्या मणक्याची लवचिकता, हिप जॉईंटची लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी आणि मणक्याच्या पाठीमागच्या मसल्सची स्ट्रेंथ आणि पोटाच्या मसल्सची स्ट्रेंथ, तर ही जर रेग्युलरली व्यायाम करून तुम्ही वाढवली किंवा पूर्ववत आणली तर हा आजार परत होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
1: आणि ही अशा पद्धतीची उपचार पद्धती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, तेव्हा अशा कुठल्याही प्रकारच्या स्पाइन रिलेटेड सर्जरीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता ज्युपिटर हॉस्पिटलला. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997.
2: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

श्रोतेहो नमस्कार. कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. कागल नगर परिषदेच्या वतीनं कैलासवासी VA घाटगे पर्यटन आणि नौकायन केंद्र पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन, खनिजकर्म, माजी सैनिक

नुकताच पार पडला. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन, खनिज कर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजित सिंग घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि कागल नगर परिषदेचे नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

श्रोते हो, येत्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सेंद्रिय शेती या विषयी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका किसान वाणी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲप वरून।

श्रुते हो, पावसाळ्यातील निसर्गाचं विलोभनीय रूप, नयनरम्य धबधबे आणि हिरवाईने नटलेले कडे कपारी साऱ्यांनाच भुरळ घालतात. त्यामुळे लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा मोह आवरणं कठीण होतं. मात्र निसर्गाचा हा आस्वाद घेताना आपण स्वतःच्या सुरक्षिततेचं भान विसरता कामा नये. कारण उत्साहाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. निसर्गाच्या कुशीत विसावताना हे नेहमी लक्षात ठेवावं की घरी आपली कोणीतरी आतुरतेनं वाट पाहत आहे. त्यामुळे अशा दुर्गम किंवा धोकादायक ठिकाणी जाताना योग्य ती खबरदारी घेऊन आणि काही नियमांचं पालन करूनच पावसाळ्याचा आपण खरा आनंद घेऊया.

श्रोते हो, हे होते शांता शेळके यांचे बोल, जे संगीतबद्ध केले होते श्रीधर फडके यांनी आणि गायिका होत्या आशा भोसले. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मराठी विश्वकोश ऑनलाईन ज्ञानवर्धन स्पर्धेत प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी

राज्य आणि जिल्हा स्तरावर उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. त्यांनी यश संपादन केले. राज्यस्तर स्पर्धेत सम्राज्ञी शिवाजी पाटील, कीर्ती परशुराम चव्हाण, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत सई ढोबळे आणि काव्या मुळशिंगीकर यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. इतर विद्यार्थ्यांनी सहभाग प्रमाणपत्र त्यांना गौरवण्यात आलं. हा समारंभ ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात झाला. विद्यार्थ्यांच्या यशासाठी मराठी विभाग प्रमुख ए डी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं.

श्रुती हो, आज सकाळी 10 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे आणि सादर करते किशोर पवार. आज सकाळी 10 वाजता.

श्रोते हो, बारामती येथे महा थ्रो बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ उपविजेता ठरलेला आहे. साखळी फेरीत कोल्हापूरच्या संघाने धुळे, नागपूर, पुणे आणि नंदुरबार जिल्हा या संघांचा पराभव केला. या सर्व सामन्यात कोल्हापूरच्या संघानं एकतर्फी विजय मिळवला.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे. भात आणि भुईमूग पिकातील रोग नियंत्रण याविषयी आपले प्रश्न आणि शंका आपण त्यांना जरूर विचारा.
1: श्रुती हो यासोबतच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 8:30 वाजता आहेत. यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील.

0: असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आह. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला ह आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशिया दरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायू क्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन

0: पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे, ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसुरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आपल्या देशाचा आपण जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रीमिटी साधली आणि म्हणून आपल्या देशावर गेली कित्येक वर्ष परचक्र आली, आपल्यावर आक्रमण झाली, त्यांना आपल्याला तोंड देता आलेलं नाही। अगदी अलीकडच्या काळापर्यंतही आपला पराभवच होत गेला। पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की पूर्वीच्या काळी लोक त्यागाच्या एक्स्ट्रीमिटीला जात होते, तर आताच्या काळी लोक भोगाच्या एक्स्ट्रीमिटीला जात आहेत। रामायण का घडलं आणि महाभारत का घडलं, त्या दोन्ही घटना ज्या घडल्या त्याला कारण त्याग। महाभारतातल्या घटना ध्यानात घ्या, त्यामधल्या पुष्कळशा गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या हे ध्यानात येईल की महाभारतातील लोक एवढे मोठे होते तरी ते खरं तर चुकत गेले। ते चुकत गेले म्हणून महाभारत घडलं, नाहीतर महाभारत घडलं नसतं। जीवनविद्या जे सांगते की त्याग आणि भोग या दोन टोकांपैकी कोणत्याही एका टोकाला न जाता सुवर्णमध्ये साधा, हे जर आपल्या पूर्वीच्या लोकांनी साधलं असतं तर आपल्या देशाची भूमी जी पूर्वी सुवर्णभूमी म्हणून गाजत होती ती आजही तशीच राहिली असती। महाभारतातील धर्मराजाचं उदाहरण घ्या, त्याला शकुनी मामा आणि दुर्योधन यांनी बोलावलं। कशाला बोलावलं? जुगार खेळायला। द्यूत हा शब्द जरा मोठा म्हणून जुगाराला द्यूत म्हणत त्याने त्या धर्मराजाला द्यूत खेळायला बोलावलं। एक लक्षात घ्या की त्यावेळच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर हा राजा होता। आता राजाचं कर्तव्य काय? जुगार खेळणं हे काय राजाचं कर्तव्य? बरं, कोणी जुगार खेळायला ये म्हणून बोलावलं म्हणून जाणं, आणि बरं तो गेला तर पणाला लावताना काय काय लावायचं याला तरी मर्यादा, ती त्यानं मर्यादा ओलांडली। मर्यादा ओलांडताना किती मर्यादा ओलांडायची? अरे तू तुझ्या स्वतःच्या खिशातला हवं तर घ्याल, पण भावाला सुद्धा आणि बायकोला सुद्धा पणाला लावतोस, आणि त्याचबरोबर राज्यामधलं जे धन आहे त्यालाही तू पणाला लावतोस, अरे तुझा अधिकार काय त्याच्यावर? लक्षात घ्या की राज्यामधलं जे धन आहे ते प्रजेचं धन आहे, ते राजाचं नाही, हे त्यानं ध्यानात घ्यायला हवं होतं। ज्याच्यावर त्याचा अधिकारच नाही ते त्यानं पणाला लावलं, नाव त्याचं धर्म पण त्यानं अधर्म केला। युधिष्ठिराला आपण धर्मराज म्हणतो पण त्यानं धर्म पाळला नाही, मर्यादा पाळली नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला? तर त्या सर्व भावंडांना वनवास पत्करावा लागला। पहिल्यांदा आपण फसलो, आता आपण शिकलं पाहिजे।

पण नाही, याला दुसऱ्या खेपेला बोलवलं, हा पुन्हा गेला. अरे एकदा तुला कळलं ना की हा शकुनी आणि दुर्योधन लबाड आहेत आणि जुगार खेळणं हे पाप आहे, हे तुला माहीत असताना सुद्धा तू जुगार खेळायला जातोस, याला काय म्हणावं? आणि म्हणतो काय की जुगार खेळायला बोलावल्यानंतर न जाणं हे राजाला शोभत नाही? म्हणजे जुगार खेळणं राजाला शोभतं का? काहीतरी कल्पना त्यानं करून घेतलेली होती. पांडवांना दोनदा वनवासाची शिक्षा झाली आणि शेवटी त्या कुरुक्षेत्रावर लढाई झाली. कौरव आणि यांच्यामध्ये जी लढाई झाली त्या लढाईत पांडव जिंकले, पण ते जिंकले केवळ श्रीकृष्णामुळं. भगवान श्रीकृष्ण पाठीमागे होते म्हणूनच ते जिंकले, आणि भगवान ज्यावेळेला निजधामाला गेले तेव्हा अर्जुनाचा साध्या लोकांनी पराभव केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. कृष्ण पाठीमागे होता याचा अर्थ पुण्य पाठीमागे होतं. भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या पाठीमागे होते म्हणून ते जिंकले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पाठीमागे होते म्हणजे ते हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन आहेत, दुसऱ्या हातामध्ये ते गदा घेऊन आहेत, तिसऱ्या हातामध्ये फूल आणि चौथ्या हातामध्ये शंख वगैरे घेऊन त्या पांडवांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे, अशी तुम्ही कल्पना करू नका. लोक काय करतात? लोक अशीच कल्पना करतात. देवाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय? तर देव आपल्यासमोर येतो, वरमगृही असं म्हणतो आणि हा वर मागतो, अशी लोक कल्पना करतात. जीवनविद्या काय सांगते की भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीमागे होता याचा अर्थ त्यांच्या पाठीमागे पुण्य होतं. त्यांच्या पाठीमागे जे पुण्य होतं ते द्रौपदीचं असेल, ते कुंतीचं असेल, ते त्या युधिष्ठिराच्या भावाचं असेल, ते त्यांच्या मुलांचं असेल, पण जे पुण्य होतं ते पुण्य फळाला आलं हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपल्या जीवनामध्येही असंच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जे सुखानं जगत असतो त्यावेळेला कुणाकुणाची पुण्याई आपल्या पाठीमागे असते तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पाठीमागे आईची पुण्याई असेल, वडिलांची पुण्याई असेल, बायकोची पुण्याई असेल किंवा मुलांची पुण्याई असेल, अशा तऱ्हेनं आपण सुखानं जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे कुणाकुणाची पुण्याई असते हे लक्षात घ्या. अर्थात आपलीही पुण्याई हवी. जितकी पुण्याई अधिक तितका तो तुमच्या पाठीमागे तुमचं रक्षण करायला सदैव तयार राहील. पण पुण्य संपलं तर मात्र सगळं संपलं. बँकेमध्ये तुमच्या खात्यावरील पैसे संपले की तुम्ही जा आणि चेक द्या, तुम्हाला पैसे मिळतात का बघा? नाही मिळणार. कारण का? कारण यू आर बँकरप्ट. अहो तुमच्या अकाउंटमधले पैसे संपले, आता आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, चला निघा आता. अहो थोडा वेळ बसतो, असं म्हणाला तर म्हणतील कशाला बसता, बसण्याचं काम नाही, चला निघा आता, यू आर बँकरप्ट. म्हणून बँकरप्ट झालेल्या माणसाला बँकेमध्ये बसायलाही देत नाहीत. तसं तुम्ही एकदा का तुमच्या जीवनामध्ये पुण्याईच्या नावानं बँकरप्ट झालात की जीवनामध्ये तुम्हाला कुत्रसुद्धा विचारत नाही. हे मी का सांगतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य सतत संपादन करत राहिलं पाहिजे. जसं काही लोक पैसा कमावताना मिळेल त्या मार्गानं पैसा कमावतात, ते वाईट आहे. मिळेल त्या मार्गानं किंवा वाटेल त्या मार्गानं पैसा मिळवणं हे वाईट आहे, पण मिळेल त्या मार्गानं पुण्य मिळवणं हे मात्र चांगलंच आहे, किंबहुना ते अत्यंत आवश्यक आहे. पुण्य कमावण्याची आपण संधीच साधली पाहिजे. पुण्य कमावण्याच्या बाबतीत आपण संधी साधूच झालं पाहिजे. पुण्य कमावण्याची संधी मिळाली रे मिळाली की ती आपण साधली पाहिजे. कारण का? तर आपण जितकं पुण्य कमवू तितकं ते आपल्या जीवनामध्ये सतत उपयोगी पडतं. इतकंच नव्हे तर आपल्या पुढल्या जनरेशन्स असतात, पुढल्या पिढ्या असतात, त्यांना सुद्धा आपण कमावलेलं पुण्य उपयोगी पडतं. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की आपण मिळेल

0: त्या मार्गानं पुण्य कमावलं पाहिजे. लोकांना असं वाटतं आम्ही काय पुण्य मिळवणार, ते म्हणतील की आमच्याजवळ ना सत्ता, आमच्याजवळ ना पैसा, आमच्याजवळ ना अधिकार, मग आम्ही पुण्य कसं संपादन करणार. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. पुण्य संपादन करायला पैसा पाहिजे असं नाही, सत्ता पाहिजे असंही नाही, अधिकार पाहिजे असंही नाही. पुण्य संपादन करण्याचे सोपे मार्ग आहेत, त्यापैकी नामस्मरण करणं हा पुण्य संपादन करण्याचा मार्ग संतांनीही सांगितला. नामस्मरण करणं हा जो मार्ग आहे, या नामस्मरणाच्या मार्गाला कसलंच बंधन नाही, आणि नामस्मरण केल्यानं आपल्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोते हो, संत शिवदास यांची ही भक्तिरचना अजित कडकडे यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. आपण ट्यून केलं 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मकोडे. आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज कल्याणजी आनंदजी या नावाने ख्यात प्रसिद्ध असलेल्यापैकी कल्याणजी वीरजी शाह यांचा स्मृतिदिन आहे, तर त्यांना आदरांजली वाहूया आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकूया.

या स्वरात इंदिवर यांचे हे बोल होते, संगीत अर्थातच कल्याणजी आनंदजी यांचं होतं. श्रुते हो, सरस्वती चंद्र या चित्रपटातलं अजून एक गीत ऐकूया जे गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रुते हो गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। कार्यक्रमात्यानंतर फिल्म आहे हिमालय की गोद में, गायिका लता मंगेशकर।

0: श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: श्रोतेहो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 9:15 झालेत। आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रम गीत बहार। आजच्या गीत बहारमध्ये कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकत आहात।

छलिया चित्रपटातली ही गीतरचना होती कमर जलालाबादी यांची. लता मंगेशकर आणि सहकारी यांनी हे गीत गायलं होतं आणि संगीत होतं अर्थातच कल्याणजी आनंदजी यांचं. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:20 होत आहेत. आता जप जप फूल खिले. गायक कलाकार सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी, आनंद बक्षी यांचे बोल.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे. भात आणि भुईमूग पिकातील रोग नियंत्रण याविषयी आपले प्रश्न आणि शंका आपण त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमात येत्या मंगळवारी अर्थात 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02-231-2562-24. तेव्हा आपले प्रश्न आणि शंका हॅलो किसान या कार्यक्रमात जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आणि आता गीत बहार मधलं अंतिम गीत. चित्रपट ब्लफ मास्टर.

0: आवाज आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा, राजेंद्र किशन यांचे बोल.
1: अरे हुस्न चला कुछ ऐसी चाल, दीवाने का पूछना, हुस्न चला कुछ ऐसी

0: श्रोतेहो, आज गीत बहारमध्ये कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकलीत. कल्याणजी आनंदजी या जोडीपैकी कल्याणजी यांचा स्मृतिदिन. आज आपण गीत बहारमध्ये कल्याणजी यांचं स्मरण केलं, त्यांना आदरांजली वाहूया. आणि आजच्या गीत बहारमध्ये आता सीमा मकोटे आपली रजा घेते. पुन्हा भेटूस, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आठवण करून देतोय. आज सकाळी 10 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या आज सकाळी 10 वाजता. आपण ठेवून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:30 वाजतायत.

0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत.
1: प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादर करते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझा आता ठाम मत झालं आहे.
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत. या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभाही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे.
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं बावन्न कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी.
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं. जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं त्या बहिणाबाई चौधरी.
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जिवलग कवयित्री. साधे सोपे आणि मोजकेच शब्द बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची.
1: हीच वैशिष्ट्ये आहेत बहिणाबाईंच्या कवितांची. बहिणाबाईंच्या कविता या लोकसाहित्याच्या कुशीतल्या कविता. गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला.
0: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोप

0: पांदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची चोपडी घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात.
1: हे तर 52 कशी सोनं, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे, अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले.
0: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो.
1: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुखदुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेतीमाती, कष्टकर्म, प्रयत्नवाद, आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खतपाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती, पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही. अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकारलं नाही.
1: माणसा परी माणूस राहतो रे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा.
0: आणि श्रोतेहो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत.
1: माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली.
0: श्रोतेहो, जळगाव शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, या सोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता.
1: वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी 3 मुले झाली.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
1: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेलं कुंकू रेखा उघडी पडली.

0: आणि श्रोतेहो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं. अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली. या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होत.
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट. दोन्ही बाजून दर्या धर झुडू पहाती, सोडू नको रे धीर एव संकट किती.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हरलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट वाहनांना स्पर्श होऊ दिला नाही. या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्तव्यनिष्ठतेची झळाळी प्राप्त केली. त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली.
1: रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव.

0: रडू हसव जरा त्यात संसाराची चव।
1: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता। बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपित आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली। हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला।
0: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला। अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत।
1: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या, ही खर तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल।
0: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीत, कृषिगीत या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते।
1: त्यामुळं शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात।
0: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार।

0: श्रोते हो, तत्कालीन ग्रामीण स्त्री जीवन मोठ्या कष्टाचं होतं। त्या काळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती। अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी।
1: खानदेशातील लेवा गणबोली भाषेत जात्याला घरोट म्हणतात। बहिणाबाई सुद्धा हे घरोट ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या। जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं। अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं।
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे।
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तून पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येतं व्हटी।
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात। प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही।
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते।
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत। उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थगर्भित वेध घेतात।
1: आला सास गेला सास जीवात तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर।
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात। या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात।
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाचं।
0: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस। नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी, सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट

0: श्रेष्ठ आणि काटेकोर उमज या कवितात देतात.
1: निजवते भूक्यापोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही.
0: श्रोते हो, बहिणाबाईंनी उपमा, रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलना सापडत नाही.
1: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान्ह पायण्यात.
0: श्रोते हो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होत. खर तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिवाळाही पाल्हा नाही तर ओघवता स्वाभाविक आणि प्रांजळ आहे.
1: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गह्य रल शेत जस अंगा वरती शहारे.
0: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे. संत परंपरेचा केंद्रबिंदू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे. आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधी देव अशा कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात.
1: माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत.
0: श्रोते हो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती. खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात.
1: सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला, अरे सोता मध्ये त्याले देव दिसला दिसला.

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात.
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोलीभाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते.
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं. बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या. जसे की ही म्हण ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे.
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मोल इथं स्पष्ट करतात.
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं.
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात.
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर ताल लय आणि गेयता लाभली आहे.
0: गेयता बोली आणि आशयघनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता

श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं. जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही, आपल्या स्वतःच्या हातानं कधी

0: गैर ठरवलं, जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या उंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन. माझी माय सरस्वती.
2: आताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी. निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: आणि श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 10:20 होत आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रुती हो आता वळूया स्नेहांकित कार्यक्रमाकडे. स्नेहांकितच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रुती हो, 3 पत्र आलेली आहेत. सुरेश रामू साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागलचे श्रुती यांची. एक पत्र आलेलं आहे ते वीरपत्नी रुपाली सुभाष भोळे, मुक्कामपो सेनापती कापशी यांच्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडेच म्हणजे आकाशवाणीकडेच पत्र पाठवलेलं आहे. आणि आपल्यासाठी सुद्धा आकाशवाणीसाठी सुद्धा अजून 2 पत्र पाठवलेली आहेत. हा मजकूर आहे तर त्यांनी असं लिहिलंय, रुपालीताई यांना नमस्कार, अनेक आशीर्वाद. आशीर्वाद अशा करता की आपण मानाने मोठे आहात तर आशीर्वाद, आणि आपण वयाने लहान आहात, आपली काही ओळख नाही. पण शुक्रवारी 14 ऑगस्ट रोजी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमात ऐश्वर्याताई यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूपच आवडली. आपण एका सैनिकाची पत्नी आहात, पण 2 वर्षातच आपले पती देशासाठी शहीद झाले आणि आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, तरीही देशासाठी शहीद झाले आपले पती या भावनेतूनच आपण प्रत्येक दिवस आनंदाचा म्हणजे आनंदाने घालवत आहात. आणि तुम्हाला यामुळेच अनेक मानसन्मान मिळत असतात, पण तुम्ही जगत आहात ते केवळ पतीच्या आठवणीतच असं आम्हाला वाटतं. आम्हालाही याचा अभिमान आहे की आपण एका सैनिकाची वीरपत्नी आहात आणि सर्वांनीच तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. तुमची मुलाखत ऐकत असताना आमच्याही डोळ्यात अश्रू येत होते असा अभिप्राय सुरेश रामू साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, कागलचे श्रोते आणि कळवल्यात. तर पत्रात अजून काही नावं आहेत, मैत्री शोधा संघ, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, बजरंग, नंदाताई, श्रीपती कुंभार, सेनापती कापशी, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागलचं हे पत्र होतं. या श्रोत्यांचंच अजून एक पत्र आहे. तर 11 ऑगस्ट रोजी 11:00 स्नेहांकिताताई यांनी गाणं मनातला हा कार्यक्रम सादर केला, तो आम्हाला खूपच आवडला. आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आम्हाला आवडतात. या गाणं मनातलं या कार्यक्रमातून सर्व श्रोत्यांच्या भावना आपल्याला कळतात आणि गाणीसुद्धा ऐकायला मिळतात. त्याशिवाय दिलखुलास हा कार्यक्रमसुद्धा त्यांच्या आवडीचा आहे. स्नेहांकित हा कार्यक्रम त्यांना आवडतोच. अमृतधारा हा कार्यक्रमसुद्धा त्यांच्या आवडीचा आहे असं त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे. आणि या पत्रात अजून काही नावं आहेत.

संत तुकाराम डावरे यांचं एक नाव आहे. किशोरी दत्ता गोरे यांचंही नाव आहे. आर्या अथर्व, दीपाली सुनील शिरूडकर शिवूडकर, छाया शामराव शिवूडकर आणि नंदाताई श्रीपती कुंभार यांची सुद्धा नावं या पत्रात होती. पत्राबद्दल धन्यवाद.

श्रोती हो, प्रियांका मुजुमदार भिडे यांनी सुद्धा आम्हाला पत्र पाठवलेलं आहे. नाही, प्रियांका मुजुमदार भिडे यांनी पत्र नाही पाठवलेलं आहे. यांची कोल्हापूर आकाशवाणीवर वनिता मंडळ या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित झाली. ती फारच अभ्यासपूर्ण कार्याची आणि ज्ञानसाधनेची गौरवास्पद अशी होती. त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या समृद्ध हस्तलिखित परंपरेची माहिती सर्वदूर पोचत आहे हे निश्चित, आणि ही खरंच अभिमानाची बाब आहे. हे पत्र सूरज निकम यांनी लिहिलं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया होती प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याविषयी. तर त्यांच्याविषयी म्हणजे अजून एक पत्र आहे, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. अजित ठाणेकर, कोल्हापूर. तर ते काय म्हणतात, हस्तलिखिताचं डिजिटलायझेशन याविषयी वनिता मंडळ या कार्यक्रमात प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत ऐकली. त्यावरून हे काम इतकं क्लिष्ट असतं हे आजच कळलं, त्यामुळे अनेक दुर्मिळ हस्तलिखित पुन्हा एकदा वाचायला मिळतील हे महत्त्वाचं आहे. आणि या त्यांच्या कार्यास शुभेच्छा त्यांनी कळवलेल्या आहेत. पत्राबद्दल धन्यवाद.

श्रुते हो वारणा रेडिओ श्रोता संघ, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माय चव्हाण, वारणा शहापूर, कोल्हापूर इथलं हे पत्र आहे. याच पत्रात सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे, श्रुबीण वाघमारे, चंदननगर, सातारा यांचं एक पत्र आहे. त्यांनी पत्रात असं कळवलेलं आहे की पूर्वीप्रमाणे सायंकालीन प्रसारण लवकरात लवकर सुरू करावं. आम्ही या पत्राची नोंद करून घेतलेली आहे. हे पत्र आहे शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट, मौजे, सांगाव, तालुका कागलचं हे पत्र आहे. त्यांना माझे जीवन गाणे या कार्यक्रमात शाहीर राजू राऊत यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत फारच आवडली. संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट, पंचशील नगर, वरणगे यांचं हे पत्र आहे. त्यानंतर या पत्रांना आपण पोस्ट देतोय. हे पत्र आहे श्री वीरभद्र जंगम, मुक्काम पोस्ट, बतवाड, तालुका शिरोळचं हे पत्र होतं. त्यांचं अजून एक पत्र आहे. त्या पत्रात विजय कुमार स्वामी, महादेवी ताई, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, शिवप्रसाद जंगम, वीरभद्र जंगम, अभिलाष जंगम, जंगम परिवार, त्यांचा मित्र परिवार, बाजीराव वाघमारे, त्यानंतर गजबर अत्तार कुरुंदवाडचे, सलीम नायकवडे बैरेवाडीचे. आणि हे पत्र आहे विद्यानगर कवठे महांकाळ येथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर यांनी आपल्या पत्रात म्हटलंय, नागपंचमी या सणाच्या शुभकामना त्यांनी दिलेल्या होत्या. बुधवारचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम त्यांना आवडला. मराठी गीतांचा नजराणा प्रसारित करण्यात

आला त्याबद्दल धन्यवाद. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मांडलेले विचार ज्ञानात भर टाकतात आणि त्यामुळे फारच आनंद होतो. आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होत आहे, त्यामध्ये संमिश्र अशी गीतं आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे मन उल्हासित होतं असं त्यांचं मत आहे. श्रोते हो, पत्रांना पोच देऊन झालेली आहे. सर्व श्रोत्यांचे आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला अभिप्राय कळवले आणि पत्र पाठवली. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR हे ॲप.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या लोकांची जीवन कहाणी जाणून घेत असतो, त्यांच्या आयुष्यातले बरे वाईट प्रसंग जाणून घेत असतो आणि या सगळ्यातून आपलं आयुष्य देखील घडवत असतो. तर याचसाठी आजच्या भागात आपल्या सोबत आहेत महेश टोपले आणि त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग, आजवरचं त्यांचं आयुष्य कसं घडत आलेलं आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: मूळचे कोल्हापूरचेच की तुमचं जन्मगाव वगैरे वेगळं?
1: कसं? माझं जन्मगाव हे तसं म्हटलं तर कोल्हापूरच, तसा बॉर्न बॉर्न मी कोल्हापूर, पण माझं मूळ गाव, माझं जन्मगाव असं सांगण्यासाठी माझं आजरा गाव हे आहे. माझी आई कोल्हापूरची, त्यामुळे माझा जन्म कोल्हापुरात झाला, पण मी माझा लहानाचा मोठा झालो माझ्या आजऱ्या गावात.
0: मग आता सुरुवातीपासूनच आतापर्यंत जे काही घडत आलेलं आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणलात की बालपण आणि बराचसा काळ लहानपण म्हणूया की आजऱ्यामध्ये तुमचं गेलेलं आहे, तर तो अनुभव काय सांगाल? लहानपण कसं होतं, तुमचं कुटुंब कसं होतं, एकूणच त्या बालपणीच्या आठवणी.
1: आता थोडंफार हृदयाला स्पर्श करणारा हा प्रश्न आहे. माझं बालपण हे माझ्या गावी गेलं आणि खरोखर अत्यंत समृद्ध बालपण मी जगलो. माझी गाव, माझे आई वडील ते संस्कार करणारे, माझे आई वडील शिक्षक, त्यामुळं प्रचंड घरात कडक वातावरण होतं आणि आम्ही एकत्र जवळजवळ 50 माणसं, भाऊ बहीण आई काका, आम्ही एकत्र राहत होतो. एकत्र कुटुंब व्यवस्थेत मी राहिलेलो आहे, त्यामुळं भावा बहिणींचं प्रेम अत्यंत मला मिळालं. त्यानंतर गावातले वेगवेगळे उत्सव किंवा वेगवेगळे स्पर्धा, विशेषतः क्रीडा स्पर्धा, यात मी अत्यंत हिरिरीनं भाग घेत होतो आणि त्यावेळेला कोल्हापूरला स्पर्धेसाठी 3 सत्रात माझी निवड व्हायची.
0: अरे वा.
1: हा, कारण मी कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल अत्यंत चांगल्याने खेळलो आणि जरासा माझा स्वभाव असल्यामुळे मी सगळ्यांच्या तसा परिचित होतो, म्हणावशा होतो. कारण आणि त्यात मी गुरुजींचा मुलगा म्हणून आजऱ्यात मला त्यावेळी आणि आजही त्यावेळच्या

0: लोकांच्या मला खूप मानलं जातं. वडिलांनी फार चांगलं आणि एक आदर्श शिक्षक होते, आजही त्यांचं नाव आहे, आईचं नाव आहे. तर अशा ह्या समृद्ध बालपणात इतकं मी राहिलो की त्यावेळी आत्ताचे मोबाईल त्यावेळी तर नव्हतेच नव्हते, मग असणारे खेळ म्हणजे विट्टीदांडू असेल, त्याच्यानंतर ते गलोल असेल, त्याच्यानंतर गोट्या असतील, त्याच्यानंतर आमच्याकडे ते काजीनं खेळायचा एक डाव असायचा. आजरा चंदगडला काजूचं उत्पादन अतिप्रचंड आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळं आम्हाला तोही असेल. पण आम्ही वावगं कधी वागलो नाही, कधीच नाही. गुरुजींचा मुलगा म्हणून अत्यंत शिस्त होती वडिलांची माझ्या, त्यामुळं कधीच वागवलो नाही. आणि अशा तऱ्हेनं अत्यंत समृद्ध म्हणजे हेवा करण्यासारखं बालपण मला लाभलं.
1: नक्कीच, नक्कीच.
0: माझ्या गावात मी अतिशय चांगल्या रीतीनं बालपण काढलं.
1: नक्कीच. कुटुंब कसं होतं, म्हणजे आई वडील शिक्षक होते हे तुम्ही म्हणलातच, पण तुम्ही एकूण बहीण भावंड आणि कुटुंबातलं वातावरण, आता तुम्ही म्हणलात की शिस्त होती, आई वडील शिक्षक असल्यामुळे शिस्त ही असणार, पण एक एखादा प्रसंग आठवणीतला लहानपणीचा, एकूण वातावरण.
0: अत्यंत प्रेमाचं आणि सलोख्याचं आमचं कुटुंब होतं. मला माझ्या वडिलांना 7 भाऊ आणि 4 बहिणी.
1: बर.
0: एक काका आमचे मुंबईला राहायला गेले पहिल्यांदाच, तरी सुद्धा आम्ही 11 भाऊ 11 बहिणी अत्यंत गुण्यागोविंदानं त्यावेळीपासून आजपर्यंत आहोत.
1: अरे वा.
0: आता त्यातले गेले काही कालांतरानं, पण आजही आमच्यात अत्यंत सलोखा आहे, चुलत सख आजही नाही.
1: अरे वा.
0: हो, हे मात्र मी अभिमानाला सांगू.
1: नक्कीच. आणि हा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. मला वाटतं की तुमच्या वडिलांची आणि त्यांची भावंड या सगळ्यांची शिस्त संस्कार यामुळे तुमची पिढी जी आहे ती आजही सलोख्यानं एकत्रितपणे नांदती आहे.
0: त्यांनी केलेले चांगले संस्कार, त्यांनी केलेल्या चांगल्या सवयी आजही मलाच काय सगळ्यांना उपयोगी पडतात.
1: अगदी, अगदी.
0: त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही.
1: बरोबर. आता मगाशी तुम्ही बोललात की तुमचे खेळ वेगवेगळे मित्रमंडळींसोबत, त्यावेळेचं लहानपण थोडक्यात सांगितलं, पण शाळेतला एखादा प्रसंग लक्षात राहिलायला?
0: शाळेत तर खूपच प्रसंग आहेत असे. शाळेतला प्रसंग असे सांगण्यासाठी म्हणजे कसं की मी तसा अतिशय शांत नाही.
1: व्रात्य?
0: अत्यंत व्रात्य आणि अत्यंत खोडकर, पण हिंसक नाही. त्यामुळे मला असा कुणाचा त्रास कधी झाला नाही. आणि मी एवढा खेळायचो, एवढा पडायचो, रोज पडायचो, रोज आई मला मलम लावायची, रोज ते बँडेड लावायची. तर मला मुद्दाम सांगावं असं वाटेल, कुलकर्णी गुरुजी म्हणून आमच्याकडे होते शिकवायला, मग ते मला बोलवायचे. आता कसे वडीलच शिक्षक असल्यामुळं सगळ्या शिक्षकांशी माझे अत्यंत कौटुंबिक संबंध, तर मला ते एकदा बोलवले, इकडे म्हटले मी तुला रोज एक चॉकलेट देतो. अर्थात ही गोष्ट आहे 1972-73 गोष्ट आहे. तर म्हटलं गुरुजी कशासाठी, कारण कधी कुणाकडनं घेऊ नये असे आई वडिलांचे संस्कार होते. नाही नाही, मला नको चॉकलेट. नाही म्हटलं मी तुला देणार, पण माझी एक अट आहे, एक दिवस असा सांगायचं की आज मला तुझ्या अंगावर ताजी जखम झालेली नाही, त्या दिवशी तुला चॉकलेट. मी कधीच चॉकलेट घेऊ शकलो नाही. इतका दंगा करायचो, इतका दंगा करायचो, पण माझ्या बोलण्यानं असेल काय असेल तर मी कायम वक्तृत्व स्पर्धेत पहिला यायचो. शेवटी शेवटी त्यांनी मला सांगितलं तालुका मास्तरांनी बोलून, महेश तू आता बास कर, बाकीच्या नंतर एखादं बक्षीस मिळू दे,
1: मिळू दे, त्यांना संधी मिळू दे.
0: त्यावेळी पेन हे शाईचं पेन, बॉलपेन नव्हतंच, अत्यंत चांगल्या दर्जाचं पेन, म्हणजे फार मोठं बक्षीस होतं आणि कायम मला मिळायची ते बक्षीस, ठरल्यासारखे, अगदी ठरल्यासारखे. शेवटी शेवटी त्या शाळेनंच असा निर्णय घेतला की ह्याला भागच घेऊ द्यायचा नाही, गुरुजींच्या मुलाला भागच घेऊ द्यायचा नाही, त्या दुसऱ्याचं कधी नंबरच येत नाही. त्यामुळे ही कला माझ्या आई वडिलांच्याकडनं माझ्याकडे आली, एवढं मात्र खरं.
1: नक्की, नक्कीच, खूप छान आहे. बालपण थोडंफार शिक्षण लहानपणीचं तिकडे झालं, त्याच्यानंतर काही कोल्हापूरमध्ये पण हायस्कूलचं शिक्षण झालं तुमचं, तर इथल्या कोणत्या शाळेमध्ये झालं, इथल्या काही आठवणी, किंवा इथं तुम्ही कुणाकडे कसं राहिलात, इथलं जीवन कोल्हापूरचं?
0: कोल्हापूरला मी माझ्या आजोबांच्याकडे राहिलो. त्यावेळी श्रीमंतांची म्हणण्यापेक्षा प्रतिष्ठानची शाळा, त्यावेळी शाळेला गाडी होती शाळेची, ही 1974 गोष्ट आहे, 73. तर त्यावेळी ते मामा गाडी घेऊन यायचे प्रत्येक मुलाला न्यायला.
1: बर.
0: आता जी हास्यास्पद गोष्ट आहे, पण त्यावेळी ती फार मोठी, म्हणजे माईसाहेब बोडेकर. मी माईसाहेब बोडेकरला 2 वर्ष शिकलेलो आहे. तर ती गाडी न्यायला यायची, त्यावेळी तिची अक्षरशः फी होती 25 रुपये. आता त्या 25 रुपयाला काहीच किंमत नाही, पण त्यावेळी 25 रुपये म्हटल्यावर फार असायचं.

0: कालांतरानं काही अडचणीमुळे मी आजऱ्याला परत गेलो आणि परत विद्यापीठ हायस्कूलला आलो.
1: बर.
0: विद्यापीठ हायस्कूलही मला खूप खूप चांगलं शिक्षण मिळालं, खूप चांगले मित्र मिळाले मला तिथं, आणि अजूनही आम्ही त्या मित्रांच्या बरोबर मी आहे.
1: काही
0: तेव्हाचे अनुभव खूप आहेत. तर तेव्हा एक जोशी सर म्हणून होते, जोशी सर, ते ड्रॉइंग शिकवायचे. आणि शाळा आणि माझं आमचं मामाचं घर राजारामपुरीत होतं, 15व्या गल्लीला. तेव्हा तिथं बसची सोय नव्हती, एखादी शिवाजी विद्यापीठची बस यायची, ती पण क्वचित, नाहीतर आम्हाला राजारामपुरीतून चालत यावं लागायचं. ते आम्ही काय करायचो, तिथं उतरायचं आणि 5 पैसे वाचवायचे. 5 पैसे आता त्याला काहीच किंमत नाही, म्हणजे मस्करीचा विषय होता. पण त्या 5 पैसे साठवून साठवून मी 11 रुपये साठवले होते.
1: अरे वा.
0: आणि ते मी माझ्या पप्पांना दिले होते.
1: बर.
0: पप्पांनी घर बांधताना ते वापरले.
1: अरे बापरे. म्हणजे 11 रुपयाची आज काय किंमत आहे, पण त्यावेळेला ती किती होती. आणि घर बांधताना त्याचा उपयोग, ही किती मोठी गोष्ट आहे.
0: फार मोठी गोष्ट
1: खरंच आहे.
0: तसं ते 11 रुपयाला आता काही किंमत नाही, पण त्यावेळी फारच किंमत होती.
1: नक्कीच
0: फारच किंमत होती. त्या आणि त्या जोशी सरांनी मला ड्रॉइंग शिकवायचा खूप प्रयत्न केला. माझी फार इच्छा होती की मला ड्रॉइंग यावं, मला ड्रॉइंग यावं. मी खूप खूप प्रयत्न केले, पण नाही जमलो कधी मला. कारण काय झालं, ती कला माझ्या भावाच्यात गेली आईकडनं. कारण माझ्या आईचे सख्खे मामा हे अत्यंत उत्कृष्ट चित्रकार बाबूराव सडवेलकर, जे आपल्या जे जे स्कूल ऑफ आर्टला डीन होते. पण ते मला सारखं वाटायचं, माझ्या मामाचं अक्षर चांगलं, मामाचं ड्रॉइंग, दोन्ही मामाचं ड्रॉइंग चांगलं, आईचं मोत्यासारखं अक्षर, मोत्यासारखं आजही आहे. पण माझं अक्षर खराब. प्रत्येक विषयावर मला सर सांगायचे, तू शुद्धलेखनाला वही घाल. आणि मी घातली, मी खूप प्रयत्न केला, पण मला कधीच जमलं नाही. पण वडिलांच्याकडे मला नाटक आलं आणि मी नाटकात खूप काम केलं. मी थिएटर केलं, नुसतं नाटकात काम केलं नाही. म्हणजे थिएटर करणं म्हणजे काम करणं, दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट डिझाईन, सगळं सगळं. इव्हन मेकअप सुद्धा मी करायचो. मी मेकअप आर्टिस्ट होतो, फक्त त्यात अडकून पडवेल म्हणून मी ते ठरवून बंद केलं. एकेकाळी मी मेकअप आर्टिस्ट म्हणून कोल्हापुरात फार प्रसिद्ध होतो, पण व्यावसायिक नाही. समांतर रंगभूमीवर मी फार चळवळीत काम केलेलं आहे. 25 वर्ष थिएटर केलेलं आहे. सगळ्याची जाण आहे. खूप एकांकिका नाटकात आणि युथ फेस्टिवलला मी मदत करण्यासाठी, म्हणजे बसवण्यासाठी, सगळ्यासाठी, सगळ्या प्रकारे काम केलेलं.
1: अरे वा, छान. हा सगळा आणखी थोडा सविस्तर अनुभव आपण पुढे जाणून घेऊयाच. पण मला म्हणायचं की हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर कॉलेज कुठलं किंवा त्या शिक्षणाबाबत कसं?
0: कॉलेजसाठी मला परत आजऱ्याला जावं लागलं, की जेणेकरून मला इथं राहायचं होतं. पण तिथल्या परिस्थितीमुळे वडिलांनी तो निर्णय घेतला. आजरा कॉलेजला मी जॉईन झालो. आणि आता कसं आहे, अभ्यासात अभ्यास करणं हे आमच्या दृष्टीनं, मी किंवा माझ्या दृष्टीनं ही अफवा आहे. अफवा होती त्यावेळेला. त्यामुळे अभ्याभ्यास मी फारसा काय करत नव्हतो, हे सत्य आहे. अभ्यास करतच नव्हतो आणि मला त्यात रस नव्हता. माझ्या एका काकाने, जे रमेश टोपले असं म्हटलं ना, ते त्यांनी मला एकदा एक गोष्ट सांगितली. 1981 ला का 1980 ला, माझ्या मते 1980 ला, मी 81 ला, सॉरी, मी एनडीएच्या परीक्षेला बसलो.
1: बर.
0: त्यावेळेला 92% मार्क पडले.
1: अरे वा.
0: त्यावेळेला त्यांचे पॅम्पलेट्स आले. पण मी तिथं जेव्हा गेलो, ते परीक्षेचं सगळं बघितलं, तेव्हा अक्षरशः माझे छाती दडपले. पण अभ्यास एवढा सुद्धा करायचा असतो हे आम्हाला माहीत नव्हतं. मी ग्रामीण भागातला, आमच्या वेळेला त्या UPSC MPSC स्टाफ सिलेक्शन परीक्षा असतात, कुणाला गंधही नव्हता. म्हणजे ना आम्हाला तर नव्हता, पण आमच्या शिक्षकाला म्हणून गंध नव्हता. त्यामुळे त्याने आम्हाला कधी सांगितलंच नाही. त्यामुळे एकच ध्येय होतं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. तर डॉक्टर इंजिनियर सहसा त्यावेळी अशी माणसं पटकन होत नव्हते. इव्हन कुणाला 60% मार्क पडणं म्हणजे त्या तालुक्यातलं फार मोठं मुलगा तो, असं व्हायचं. 60% सगळे आम्ही 50 आसपास सगळे त्यावेळेला. आणि अभ्यास नाही, क्लासेस नाहीत, कसलं काय माहीत नाही, एक्सपोजर नाही त्यावेळेला. त्यामुळे मी तिथं हे केलं आणि असं ठरलं की मला कारखाना काढायचा होता. मी कारखाना म्हणजे वर्कशॉप काढायचं होतं, इंडस्ट्रीज होतात. मला मेकॅनिक्समध्ये फार इंटरेस्ट आहे. मेकॅनिक्स आणि ऑटोमोबाईलमध्ये आजही आहे. तर ते करण्यासाठी मी आयटीआयला गेलो. आयटीआय करून कोल्हापूर एक्सेलच्या एका कंपनीत, आमच्या नातेवाईकची कंपनी,

0: तिथं काम केलं आणि त्यावेळी रिसेशन आलं आणि आपण तर सुरुवात आहे, आपल्याला अजून काहीच माहित नाही, पण मी धाडस केलं नाही त्यावेळेला. धाडस केला असतं तर गेलो असतो
1: कदाचित.
0: कदाचित 10वीनंतर आयटीचा एक फॉर्म भरायचा होता टेल्कोचा.
1: बर.
0: मग ते आम्ही एका वर्गात 5 भावंड, 3 भाऊ आणि 2 बहिणी. आम्ही तिघांनी तो भरला. एकाचा परत आला, एकाचं सिलेक्शन झालं, तो टेल्कोला गेला आणि माझा फॉर्मच परत आला की माझं वय बसलं नाही.
1: बर.
0: इथंच चुकलो मी, दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होतं. वय बसलं असतं आणि गेलो, कदाचित मी पुण्यालाही गेलो असतो. नाही जमलं ते, झालं नाही ते झालं नाही, मला कोल्हापूरच राहायचं होतं. त्यानंतर मी छोटे मोठे व्यवसाय केले. मिठाचा व्यवसाय केला.
1: बर.
0: मिठाचा व्यवसाय खूप चांगला चालत होता, सगळं चालत होतं. हा, आता आम्ही मध्यमवर्गीय, त्यामुळं आर्थिक अडचणी होतीच, नाही असं नाही. पण नेमकं त्यावेळेला ह्याचं सॉल्ट आलं, आयोडीन सॉल्ट.
1: बर.
0: एका रात्री 6.5 मीटर बंदी आणली.
1: बर.
0: मग आम्हाला थांबावं लागलं.
1: बर.
0: त्यानंतर मी छोटासा ट्रान्सपोर्ट सुरू केला, खूप चांगला चालला, माझं खूप नाव झालं. खूप म्हणजे खूप नाव झालं, म्हणजे स्पेशली मी ट्रकचं म्हणजे टेम्पोचा ट्रान्सपोर्ट म्हणून मी सुरू केला. खूप नाव झालं सगळीकडे, झालं फार चांगलं गुडविल होतं माझ्याकडं. आणि कालांतरानं मोबाईल आले.
1: बर.
0: मोबाईल आल्यावर आमच्यासारख्या माध्यम जो आहे ते पूर्णपणे बंदच झाले.
1: बर.
0: कारण एकदा ओळख झाल्यानंतर कंपनी आणि गाडीवाला याची एकदा झाली, दोनदा ओळख झाल्यानंतर मग ट्रान्सपोर्टवाल्याची गरजच संपली तिथं. म्हणजे जसं मोबाईलनं खूप जग बदललं तसं खूप जणांचा तोटा पण झाला, विशेषतः आमच्यासारख्यांचा. म्हणजे काय म्हणतात ना, कापूर कसा हवेत जातो विरघळून, कुठं जातो कसा जातो काय समजेन, तसे सगळे ट्रान्सपोर्टवाले संपले.
1: बर.
0: हा. आणि मग मोठे मोठे ट्रान्सपोर्टवाले आले, ते मोठे आले. एका दिवसात त्यांनी इथं 500-200 माणसं आणली आणि पैशाची ताकद. मग आमच्यासारख्याचा कुठं टिकावं लागतो. मग एक वर्ष वाढ बघितली आणि मी पण थांबलो आणि टुरिस्ट लाईन सुरू केली. ह्या सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतः गाडी चालवत होतो. ट्रान्सपोर्ट मध्ये पण माझी स्वतःची गाडी होती.
1: अरे वा.
0: इंदोर गोवा बेंगलोर लाईन करत होतो.
1: अरे वा. तो किती वर्षांचा अनुभव तरी साधारण तुमचा?
0: 10 वर्ष.
1: 10 वर्ष. आणि स्वतःहून तुम्ही ते त्या व्यवसायात उतरलात, ती सुरुवात केली, काय सांगाल तर 10 वर्षाचा अनुभव थोडक्यात, म्हणजे त्याबद्दल, त्या व्यवसायाबद्दल असेल किंवा काय आलेले अनुभव असतील त्यामध्ये. स्वतः तुम्ही ड्रायव्हिंग करायचं म्हणलात तर ह्या सगळ्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड कष्ट.
1: बर.
0: वेळ नाही, काळ नाही, ड्युटीचे आवर्स नाहीत, दिवस रात्र ड्रायव्हिंग, कुठं जातो काय करतो काय राहतो खातो की नाही खातो याचं भान ठेवूनच राहतच नाही. नुसतं गाडी चालवणे, इथं पोचणे तिथं पोचणे, तिथं पोचणे तिथं तिथं पोचणे, माल पोचवणे, हे सगळं करताना खूप चांगली माणसं भेटायची.
1: अरे वा.
0: अर्थात थोडीफार खराबही भेटायची असं पण काही नाही, पण खूप चांगली माणसं. ती त्या माणसांच्याकडे मला खूप शिकायला मिळालं हे मात्र अगदी अभिमानानं सांगतो.
1: एखादा अनुभव
0: कित्येक वेळेला खिशात पैसे असायचे किंवा नसायचे, दोन दोन दिवस जेवलेलो असायचं नाही, माल वेळेत पोचवायला लागायचा, थांबून चालायचं नाही, कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकलो की पाणी मिळायचं नाही, तेव्हा पाण्याची बाटली हा नसायचा विषय. मग कोण ना कोणतरी तिथं मुद्दा मांडून द्यायचे, कोण ओळखीचे ना पाळखीचे. माणुसकी काय असते ते त्या व्यवसायात मला खूप शिकायला मिळालं.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि त्याचा माझ्या आयुष्यात नंतर खूप उपयोग पण झाला.
1: बरोबर. कारण आपल्याला जसे अनुभव येतात त्यातून आपण शिकत जातो आणि आपली वागणूक तशी राहावी, कारण ते आपल्या मनाला कुठेतरी ते पोहोचलेलं असतं, छान वाटलेलं असतं आणि तशी वागणूक, आपला आचार पण तसा घडत जातो पुढे, असं म्हणायला हरकत नाही. साधारण 10 वर्षांचा हा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही हे काम थांबवलं आणि टॅक्सी व्यवसाय सुरू केला म्हणला. ड्रायव्हिंगचा अनुभव होता, पण मग हाच व्यवसाय का किंवा वेगळं काही करावं असं का नाही वाटलं का?
0: अगदी बरोबर. हाच व्यवसाय का, मला फिरण्याची प्रचंड आवड आहे. म्हणजे किंवा मला पॅशनच आहे.
1: अरे वा.
0: फिरणे आणि फिरवणे दोन गोष्टी मला फार पॅशन आहे. आणि मला पहिल्यापासून भूगोलात एक आपल्याला एक धडा होता, तुम्हाला होता काय मला माहित नाही, की मॅप रिडिंग आम्हाला धडा होता, की नकाशा वाचन, थोडक्यात नकाशा वाचन असं तो धडाच होता. तर ते माझं इतकं परफेक्ट आहे की मी इथंही बसून सांगतो

0: की त्या रस्त्यावरून तिथं गेल्यानंतर किती किलोमीटर जावं लागतं. आता रस्ते बदला लागलेत, पूर्वी तसंच होतं. त्याच्यानंतर कुठला पेट्रोल पंप येतो, त्याच्यानंतर डाव्या त्याला वळल्यावर किती मोठं झाड येतं आणि ते कशाचं येतं, हे मी खुर्चीवर उचलून सांगत होतो, सांगतो नाही सांगत होतो. आणि चला म्हटलं आता बरं कसं आहे, दुसरा कुठलाही व्यवसाय करा म्हणजे प्रचंड आपल्याला भांडवल लागणार आहे.
1: बरोबर,
0: तेवढी माझी ताकद नव्हती. मग मी विचार केला आपण एक गाडी घेऊ आणि व्यवसायाला लागू. मग तसं व्यवसायाला लागलं आणि माझ्या मित्राच्या मदतीनं मी सेंट्रल एक्साईज म्हणजे आताचं जे GST खातं आहे ते पूर्वी सेंट्रल एक्साईज आणि कस्टम होतं, तिथं गाडी मी अटॅच केली. तेव्हा गाडीवर दिवा होता, कमिशनरसाठी गाडी होती आणि छान चाललं होतं. पण कालांतरानं ते बदललं म्हणजे काहीतरी लिमिट असते त्यांना की तेवढं झालं की बस, मग नवीन गाडी, मग परत नवीन गाडी. आता ते असूनही होतं पण तिथं जराशा अडचणी खूप झाल्या की पेमेंटचं एक एक वर्ष पेमेंट होत नव्हतं. मग एक वर्ष म्हणजे सर्वात असं होते, बँक कशी बँकेला काय उत्तर देणार आम्ही. मग ते खूपच हेक्टिक व्हायला लागलं. तिथं काहीतरी राजकारण सुरू झालं, ह्याचे पैसे कट कर, उगी त्याचे पैसे कट कर, त्यामुळे आणि मग हे पण झालं म्हणून मी बंद केलं आणि सरळ पुण्याला गेलो. कारण माझा मुलगा पुण्याला CA शिकत होता, इथं काम करायचं तिथं काम, पुण्याला काम जास्त. मग पुण्याला मी काम केलं, ओलामध्ये चालू केलं, उबरमध्ये चालू केलं काम, एवढं करून दिवसभर ते करून रात्री मी मुंबई एअरपोर्टला जात होतो. कारण मला जॉनडीअरचं एक काम मिळालं होतं, तिथल्या ज्या त्यांच्या जे कोण एम्प्लॉय त्यांना घेऊन एअरपोर्टला सोडायचं किंवा घेऊन यायचं. मग ते पण सगळं मी करतो, 18-18, 20-20 तास ड्रायव्हिंग पुण्यासारख्या शहरात करत होतो. बाहेर करणं सोपं आहे, पुण्यासारख्या शहरात अजिबात सोपं नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे तिथे 1-2.5 वर्ष काढली मी तिथं. खूप त्रास.
1: केव्हाचा काळ तो साधारण? 2 वर्ष
0: कोविडच्या आधीचा, 15
1: 15
0: तो CA झाला. CA झाला आणि कोविडला आम्ही मात्र इकडे परत आलो. ते नेमकं घराच्या इथं पाणी आलं, घरात माझ्या पाणी गेलं, 2 फूट पाणी गेलं घरात माझ्या.
1: 19 पूर झाला
0: पहिला पुरात. मी पुण्यात होतो, पोलिसांनी मला साताऱ्यापर्यंत आलो पर्यंत मला पुढे सोडलं नाही. बायको एकटी होती इथं, अक्षरशः बायको कमरेभर पाण्यातनं बाहेर गेले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मृणाल महेश टोपले ज्या माझ्या सौभाग्यवती आहेत त्याची मला प्रचंड साथ मिळाली.
1: बरोबर,
0: म्हणजे मुद्दाम सांगावं असं वाटतं मला.
1: तो आपला हे आहेच की कारण तुमचं आजवरचं आयुष्य घडत आलेलं आहे, बरे वाईट प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत, चढ उतार बघितले, पण यामध्ये एक सहचारिणी म्हणून त्यांची साथ तुम्हाला कशी लाभलेली आहे किंवा एकूणच त्यांच्याशी लग्नाचा योग तुमचा कसा जुळून आला इथपासूनचा तो अनुभव सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचाच आहे. खरं तर काय सांगाल त्या सगळ्याबद्दल?
0: ते सांगायचं म्हणजे आता असं आहे, माझ्या काही लग्नाच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. आपल्या बरोबर आपल्या कल्चरच्या आपल्या संस्कृतीत बसणारी कशीही मुलगी असावी, मला फक्त नाकेडोळी नीटस असावी ही माफक अपेक्षा असते ना, तेवढंच होती. तर नाटकामुळं माझ्या तशा खूप ओळखी, खूप जणांची आणि जणींचे माझे खूप चांगले संबंध. मला सगळ्यांना मला वाटायचं मी लव्ह मॅरेज करणार. मी काही ठरवून लव्ह मॅरेज करणार किंवा ठरवून करणार नाही असं पण काही नव्हतं, पण नाही केलं. आणि मी एके ठिकाणी नोंद केली, वधूवर मध्ये नोंद केली, तशी त्याने पण केली. आणि पहिलं त्यांचं पहिलं माझं होय म्हणून टाकलं. साधी सोपी गोष्ट आहे, अशा अशात काय हे नाही. हे सगळं झाल्यावर मग आमचं लग्न झालं. जरास घरात आई वडील माझे नाराज होते, नाहीसं नाही, पण झालं. नंतर सगळं सुरळीत झालं, मला मुलगा झाला, चांगला शिकला, चांगला शिकला, तो अत्यंत हुशार आहे. मी तसं म्हटलं तर तुम्हाला अगदी खरं सांगतो, मी 12वीपर्यंत शिकलो, नंतर ITI केला मी, नंतर नाही शिकलो मी जास्त. माझी इच्छा खूप होती की मला MA संस्कृत व्हायचं होतं, MA मराठी व्हायचं होतं, दोन ह्याच्यात मला करायचंच होतं. कारण मला माझा भाषा अत्यंत आवडीचा, अत्यंत जवळकीचा विषय भाषा, त्यामुळे मला त्यात करायचं होतं. काही कारणानं मला ते जाऊ दे आता, काही कारणानं मला नाही जमलं. ते सगळे मला म्हणायचे अरे तुझे आईवडील शिक्षक, त्यांनी किती जणांना शिकवलं, नोकऱ्या लावल्या, तू का शिकला नाहीस? आता नाही ते नाही झालं.
1: बरोबर,
0: त्यावेळेची परिस्थिती तशी होती, कुणाचे निर्णय चुकले, माझे पण चुकले असतील, नाही असं नाही, पण नाही झालं ते. मग मृणाल टोपले आमच्या ज्या सहू आहेत त्यांच्यावर आमचा विवाह त्यावेळी झाला. साधारणपणे 28 वर्ष झाली असते, 97 झाला, 97 विवाह झाला. आणि आम्ही सुखानं संसार करतो, पण मी असंही म्हणेन की माझे नंतर सुद्धा

0: खूप उचढ उतार झाले, ट्रान्सपोर्ट बंद झालं,
1: बरोबर,
0: आर्थिक गणित चुकलीच,
1: बरोबर,
0: आणि नेमकं मी फ्लॅट घेतला होता, फ्लॅटचे हप्ते पण जवळजवळ थकले, थकायला आले. त्यावेळी माझी पत्नी शिवण काम करते,
1: बर,
0: 40 वर्ष,
1: बर,
0: उत्कृष्ट आर्टिस्ट आहे,
1: बर,
0: म्हणजे ड्रॉइंग,
1: बर,
0: तुमचं रांगोळी ड्रॉइंग तर अप्रतिम आहे तिचं. तिनं त्यावेळी मात्र मला टेकूच दिला,
1: छंदाची कुठेतरी आर्थिक हातभार तो तुमच्या संसाराला लागला आणि त्यातून ते सुरळीत झालं, सगळं
0: अत्यंत सुरळीत झालं. मी तर म्हणेन काही वर्ष संसार तिनंच चालवला,
1: खरं
0: एवढंच. आता नंतर मुलगा सीए झाला, तिच्यानंतर आता बऱ्यापैकी झाला आणि मीही रिटायर झालो. नंतर कुठं शारीरिक दोष निर्माण होऊ नयेत, डॉक्टरनी सांगितलं ते डोळ्याला कसं होते ते पांढरे लाईट येतात ना, त्याचे सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय, तसा तुम्हाला त्रास होतोय पण तुम्ही अंगावर काढू नका आणि कुठं का हात पाय गळ्यात घेऊन झोपू नका, त्याच्यापेक्षा उत्तम निरोगी शरीर ठेवा आणि मस्त राहावा. मग म्हणून मी जरा लवकरच थांबलोय, नाही असं नाही, तरी पण मी आता थांबलेलो आहे.
1: म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्या ह्या कठीण काळात सुद्धा तुमच्या पत्नीनी तुम्हाला ही जी साथ दिलेली आहे त्या जोरावर आज व्यवस्थितपणे संसार तुमचा व्यवस्थित चालू आहे, जबाबदाऱ्या पूर्ण होत आहेत अशा म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, महेश टोपले यांचे अजून बरेच अनुभव, त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच आठवणी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळेअभावी आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या सोमवारी याच वेळी महेश टोपले यांच्यासोबतच. तोपर्यंत आज मी अमृता खानोलकर आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: आपण ऐकलात कार्यक्रम माझे जीवन गाणे. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: प्रत्येक धागा सुखाचा,
2: समाधानाच्या वस्त्रांचा,
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन,
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन,
4: तुमचा जीवनभरचा साथी.
5: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
6: फोन 940 440 8000.

0: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज सायंकाळी 6:35 साहित्य सौरव या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, संशोधक आणि साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉ प्रमोद मनुघाटे यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सायंकाळी 6:35 कार्यक्रम साहित्य सौरव.
1: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या, दाड लई दुखालिया, मंजन लावून बसलोय.
1: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय, दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
4: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
5: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क करा.

102.7 FM कोल्हापूर। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 11 वाजता आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

श्रुते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार होते जतीन ललित आणि चित्रपट गुलाम. आणि दुसरं गीत सुद्धा गुलाम चित्रपटातच आपण ऐकलत, जे गायलं होतं अलका याज्ञिक आणि आमिर खान यांनी. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 11:10 आणि 20 सेकंद झालेत. यानंतरच्या गीताकडे आपण वळूया.

श्रुती हो मैं हूं ना या फिल्मसाठी श्रेया घोषाल आणि अभिजित यांचा हा आवाज होता. जावेद अख्तर यांचे बोल आणि संगीत होतं अनु मलिक यांचं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता हे गीत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. हमारा दिल आपके पास है हे आहे फिल्मचं नाव.

तुमको देखा तो क्या हे हो गया, लगता है कि सारी दुनिया हंसी है। श्रुति हो हे हो तो हमारा दिल आपके पास है या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आणि हे गीत समीर यांचं आहे। संगीतकार आहेत नदीम श्रवण, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे आवाज। चित्रपट हां मैंने भी प्यार किया।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

श्रोते हो आकाशवाणी, आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

श्रुते हो, हे होतं इश्क चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गीत, जे संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. आपण ठेवून केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि आनंद घेतात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. यानंतरचं गीत आनंद बक्षी यांचं, संगीत धून विजू शाह यांची, युगुल स्वर आहे अलका याज्ञिक आणि कुमार सानू, चित्रपट गुप्त.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11:42 होत आहेत. यावेळेस आपल्या रेडिओ सेटवर आपण देऊन केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या प्रक्षेपण कक्षातून मी आहे आपल्यासोबत सीमा मकोटे. कार्यक्रम गाता रहे मेरा दिल यानंतर

गजनी फिल्म मधलं हे गीत प्रसून जोशी यांचं होतं आणि हे गीत जावेद अली यांच्या आवाजात आपण ऐकलं. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. हे गीत जे आता आपण ऐकणार आहोत ते आहे गुरु चित्रपटातलं, संगीतकार ए आर रहमान आणि हे आहेत गुलजार यांचे बोल.

श्रुती हो गजनी चित्रपटातलं हे गीत, श्रुती हो माफ करा गर्व चित्रपटातलं हे गीत उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात आपण ऐकलं. शब्बीर अहमद यांचं हे गीत साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलं होतं. आणि आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपली रजा घेते. पुन्हा भेटूच, नमस्कार.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात दुपारचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो श्रोते हो, आता आपण ऐकूया निसर्ग यान सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावग ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायण या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
2: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा

0: अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण. तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धाडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलं असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते आणि तिथे बघितलेले प्राणी पक्षी छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
1: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
0: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना तेव्हा त्यांच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधी शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलेबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले का तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे तर ते बोकाळतं ना. त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या आणि त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली. आणि त्यातनं एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकर मध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीट मध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं, सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला, अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
1: कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मूर्त मेढ रोवली गेली?
0: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती ऍक्च्युअल जागा डिक्लेअर केली, म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे तिथे अक्वायर करणार आहे. इव्हन तिथल्या झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती
1: सगळी
0: ते आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकार

0: लोकांना घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं, त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
1: कोणत्या प्रकारची झाडं होती
0: ही? सगळ्या म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती, 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्या झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण मग या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: हा, आमच्याबरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत, किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या डॉक्टर मानसी जोशी, त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या, तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही, म्हणजे पहिली 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ते आपण आपल्या पद्धतीने वाढवलं.
1: सगळी झाडं
0: प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18-22 फूट उंच आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 11,000-12,000 बांबू आहेत नुसते. काळू नदीला लागून आहे ते, किनाऱ्याच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11,000-12,000 बांबू लावलेत नुसते त्याला, म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात आहे. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28,000, तर बांबू त्यातला एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण. म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य आहे एवढ्या तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं. ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गाड नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गाड दाखवलं आमचं, आमची संकल्पना सांगितली आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गाड नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर. त्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ऍक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली, सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन. त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्त सुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो. तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण, म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत. तिथे
1: ट्रॅडिशनल
0: जंगल पारंपरिक आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा
0: त्याच्यापेक्षा मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असे 4 टाइपचं जंगल म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय.
1: ते काय?
0: ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये,

0: तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ ते मियावा केलं. म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत, हे सगळे मियावाकीचे. मियावाकी एक जपानी पद्धत आहे. जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अव्हेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरतो, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना, ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात.
1: हो, कारण बाजूला वाढायला जागाच नसते, कमी जागा असते.
0: आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात. आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशन मध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता. म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत 1 एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आतमध्ये शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलं आहे की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2 रस्ते आहेत की ते जे आम्ही केलेले आहेत. आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे, ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत, म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा एस एच केळकर महाविद्यालय, या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललोय आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय, आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना आता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट, ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात, परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने

0: शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात. परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं, म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाईड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं, असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत, तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली एक एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचा, ते चिखल लर्न केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी, म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं, त्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का, तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. त्यावेळी तिथल्या मुलांनी थोडस म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता, तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेली तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत वीणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली, तिथले तो लॉक उघडलं गेलं, सीईटीपी मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलटं यायला लागलं नोसिलमध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांची. अशा इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांची, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींशी झाली ती कोणाशी, तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्युट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे, परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायणमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारही बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे, ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना त्या फेसेसवरती त्याला 6x6 स्क्वेअर फीटचे असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनल वरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती, जो बरोबर 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा, त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या

0: संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आलाय, त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन केल्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 किलोमीटर तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं, नाही तर चालत जायचं, असं चारी बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडस विश्रांतीचं ठिकाण असेल तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्याला तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना, ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी तरी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत सगळ्या अशा सार्वजनिक ठिकाणी काही पाण्यावरती काय ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळेपण. म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना, पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याची सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक पाचवी गोष्ट मी स्पर्श करतो ती प्लास्टिकची आहे आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळेपण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे, तिला 12 असं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे. आता तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायणद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायण या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर, त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारी बाजूचा जो रस्ता आहे ना 1 किलोमीटर त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणलीत आणि ती लावायचा प्रयत्न ते करतायत, त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आतमध्येच हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलंय, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलंय. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरतायत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत. सगळ्या प्रकारे आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या आता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशात ना आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्या ऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्केशन करता येतं, हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: त्या मुलांना अनुभव विचारला का त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये, कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेली नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात, जी परवानगी त्यांना तिथे मिळाली. हा जो आनंद असतो ना तो आपला बेसिक आनंद आहे ना, आपल्याला आपल्या निसर्गात जे अवेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी ती तिथे घ्यायला मिळते त्यांना.
1: तिकडे डायरेक्ट निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: येस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायण होतं ना तिथे आमच्या एका प्राध्यापकाने, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन, त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याने सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत, आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे म्हणजे भाताची खाचरं आहेत ना, त्यातल्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचं.

0: करण्याचा आपण विचार करतोय. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांची, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय. शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा, हे एज्युकेशनल टूल आहे ना, याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा, त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं. म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी. तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील. ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना, ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात. आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का, त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा, तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते, म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला, तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतोय. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही, म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात, त्यावेळेला फुलपाखरांचे होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांची नेक्टरिंग किंवा त्यांचे फूड प्लांट्स असतात, असं बायफर्गेशन माहिती नसतं. त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण मला माहिती नसतो. फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं. किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना, त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना त्या नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोश कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल.
1: कमाल.
0: हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना, मग तुम्ही कागदाचा बोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिंपल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला 1 स्क्वेअर फीटमध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय. बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतोय की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जेंडे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूरमध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्याच्या राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना, त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना, त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो ना, ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केलाय आणि ते आता बरोबर ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा, ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणी, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न.
1: पण मग आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हा, www.paryavaran.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हालाही माहिती मिळेल.
1: www.paryavaran.org या वेबसाईटवर या निसर्गायण प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे. आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का, ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: त्यामुळे आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे, म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भात

0: माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंड पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून ते 1 मे पर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ऍक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणातरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता. ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता. हे सगळ्यासाठी ते ओपन आहे आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्या बरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायण प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात निसर्गयाण. सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझ वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आई बाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुन्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मन मुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक सण आला ना की धडकीच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात. जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्त जयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय. तुम्ही बघा ना, आपल्या लहानपणी कधी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? नाही ना. तसं बघाल तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी आयुष्यामध्ये समस्या असतातच, पण या उपायांना बऱ्याच महिला अशा अनाहूत सल्ल्याने गोंधळून जातात. आश्चर्य म्हणजे अजून महिलांमध्ये मोकळेपणाने बोलण्यात संकोच दिसतो. आपल्या समस्या जाणकारांना न विचारता, कोणतीही चर्चा न करता या पडद्या आडच्या गुरूंना सल्ला विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही याचा विचार न करता बऱ्याच महिला यात फसतात. म्हणजे आपण सारासार विचार न करता आपल्या विचारांची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बरं, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाहीत, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहार विहाराबाबत सुचवलेली औषधं असो. त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला.

माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी, 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला, मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना. अहो, अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार? अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठंतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो, जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका, हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे. सर्वात महत्वाचे तासन तास या स्क्रीन कडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली. मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असेच हिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खोण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता. त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही नथ हातात घेताना 3 पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी, आजी, आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी, पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला, हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खरं तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजानेही हे मान्य केलं पाहिजे, चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते, पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल्ड गुरूंना देतात. लग्न कधी जमेल, नोकरीचं काय, मुलं कधी होतील, अरे काय हे, या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय, म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला ही लोक मुकतात. बघा, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या रे. फोटो काढण्याच्या हव्यासापायी हे सुखद क्षण तुम्हाला मिळतच नाहीत. स्वतः काही फोटो स्टेटसला टाकायचे, मग ते किती लोक बघतात याचा विचार करत बसायचा, जे बघत नाहीत त्याचा राग करायचा. मला तर हे सगळ्यांचे स्टेटस बघत राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यासारखं वाटतं. ओळखीच्या लोकांचेही स्टेटस प्रमाणात बघावे. या तरुणाईला सतत गमावण्याची भीती वाटत असते. आभासी प्रोफाईल लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण शेअर करण्याची संधी देतात, त्यामुळे अवास्तव अपेक्षा निर्माण

निर्माण होतात. एक प्रकारची अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, नैराश्य वाढतं, स्वतःबद्दलची तुलना आणि अपेक्षा वाढतात. निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो वेगळा येणारा सुवास, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता. बघा, हे समजायला थोडं कठीण आहे. भगवद्गीता सांगते की आपण आपल्या मनावर कसा ताबा ठेवावा, तर तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला इंद्रिय, मध्ये मन, त्याच्या पुढे बुद्धी. म्हणजे जिभेकडून काही खाण्याची प्रेरणा आली की मन स्वीकारतं. आठवणींच्या मदतीनं त्यावर हो नाही असा शेरा लिहून बुद्धीकडे निर्णयासाठी पाठवतं. मन हा हेड क्लार्क आहे, त्याचा जसा शेरा असेल तसा निर्णय बुद्धी आणि हा साहेब घेणार. पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं, कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही, अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते, म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जाऊन लोक मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का, तर तसं नाही. बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण, म्हणजे पाककला, लेखन वगैरे, ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण या समाज माध्यमाकरता आहोत की समाज माध्यम आपल्याकरता आहेत, हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे, हो ना. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंताची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा. निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा. मोकळेपणाने श्वास घ्या, पटतंय ना.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजत आहे.

0: ब्लैक कैट फिल्म का ये गाना आपने सुना, मीनू मुमताज और बलराज साहनी पर फिल्माया गया ये गाना है। एक हमारे साथी ने बात लिखी है कि मंजू जी, मैं आपसे एक सवाल करना चाहता हूं कि इन दिनों मेरे बचपन के शहर मुंबई का मौसम कैसा है। तो जी हां, हम आपको जवाब देना चाहते हैं कि मौसम बड़ा सुहावना है और रोज दिन में कम से कम 5-6-10 दफे बारिश दस्तक देती है और पूरा शहर भिगो करके चली जाती है। ठंडी हवाएं चल रही है और आसमान पर फिलहाल बादलों का कब्जा है। तो ये मुंबई शहर का मौसम।
1: विजया सहजराव, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एमने पटकावलं विजेतेपदक। आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8-9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे। भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेन मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली। गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे। लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते। देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत। देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं। तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे। झारखंड संयुक्त

नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शिव इथं एसआयईएस महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणी छापे टाकले. सुमारे 9 कोटी 63 लाखांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात

उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850+ अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे. तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधनांना व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोक

धोकादायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदत कार्य सुरू आहे. पहाटे 5:30 सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्ष ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9 आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9 फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रितसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल लेबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचं काव्यवाचन हे थोडंसं वेगळं आहे. खरं तर काव्यवाचन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत. आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं, अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर. आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करतेय, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर

नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी, कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल, तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने एखादा नवीन ड्रेस आणला, तर अजूनही वाटतं की अरे ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बऱ्याचदा असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकी छान दिसले तर. असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात, अगदी मलाही. आणि तेव्हा कुठे खरं तर पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो, तो म्हणजे मी का नसावं. ह्या मी का नसावं ह्या प्रश्नावरून मला सहजच एक कविता सुचली, आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं, म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं. तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं, अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं, भोवतालचा अंदाज घेत दबकच पाऊल टाकावं, मग समरस होतात स्वतःला झोकून द्यावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परीकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, काय ग कुठे हरवलीस त्या सुंदर रुपड्यात. चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद. अग विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आईन्यात. निहाळ स्वतःला हलकच आणि म्हण मीही आरसपानी. जे तिज ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मज सवे. भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणि कमजला काय हवे. तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं. कारण मला उमजलं मी का असावं.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत आपण आयुष्यभराची मैत्री करून बसतो. अशी मैत्री, असं नातं

ज्या नात्याची वीण ही कायम घट्ट होत जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक मित्र किंवा अशी एक मैत्रीण असते जिच्याकडनं अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला रियालिटी चेक मिळतो. अशी मैत्री ज्याच्यात आपल्याला आरसा दिसतो, आपण कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहोत ह्या सगळ्यांवर परखडपणे व्यक्त करणारी ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण. अशाच निस्वार्थ आणि निखळ मैत्रीवरची एक कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींनाच उमगलं. आरशाला घाबरणाऱ्यांनी जेव्हा तुझ्यात डोकावलं, आरशाला घाबरणाऱ्यांनी जेव्हा तुझ्यात डोकावलं, माहीत नाही कसं पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम. आता कवी म्हणालं म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे स्वामिनी. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. मीन जळी तळमळती केवळ काळजाच्या ठोक्यावरी. एक तू एक मी नाही दुजा सोबती. एक तू एक मी नाही दुजा सोबती. ती पाखरे गुज मनीचे कानी माझ्या सांगती. तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. आरसपाने रूपा पुढे बघ आभाळही ठेंगणे. तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी. तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी. स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी. स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी. मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्द सुमन उधळत असतं, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठेहराव येतो. तो ठेहराव प्रेमाचा असतो. तो ठेहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो. आणि इथेच खरं तर लेखणी थांबते. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई.

तू चांदणे नभीचे अन तृषितमी चकोर. तू चांदणे नभीचे अन तृषितमी चकोर. तू कल्पना मनीची मी तुझा चित्त चोर. जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. बघशील वळून कधी ही लागली वेडी आस. ना चाफा ना बकुळी. ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात. ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात. चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात. दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही. दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही. पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई. पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई. मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारे कविता. भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत. खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत. जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय ते सगळंच अगदी व्यक्त करावंसं वाटतंय. पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गावकर, अनुराधा पडवाल आणि अपर्णा मयेकर. गीताचे गीतकार शांताराम नांदगावकर होते आणि संगीतकार अरुण पडवाल होते. यानंतर ऐकूया दुनियादारी चित्रपटातील हे एक गीत.

या गीताचे गायक होते सोनू निगम, गीतकार मंगेश कांगणे आणि संगीतकार पंकज पडघन. आताच आपण मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19 झाले, ठीक 6:20 ऐकूया संस्कृत बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीशी बातचीत करणार आहोत आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोद मुनघाटे। महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता, त्यासोबतच संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे। साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत। त्यांची जवळपास 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहे। लोकसाहित्यावर किंवा आदिवासी मराठी साहित्यावर त्यांचं प्रभुत्व आहे। ते एक संशोधक आहेत, अनेक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत। चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर।
1: नमस्कार।
0: मुनघाटे सर, आता एकंदरीतच कुठलाही लेखक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साहित्याची सुरुवात किंवा लेखनाची सुरुवात कधी झाली हा सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो असं मला वाटतं, तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल?
1: मी सर्वात प्रथम बालसाहित्याच्या लेखनापासून सुरुवात केली। माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या घरात सर्वत्र पुस्तकं असत आणि लहान मुलांची पुस्तकं वाचताना मला सुद्धा सुरुवातीला छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहाव्या असं वाटत होतं आणि मी ती लिहिल्या आणि वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांमध्ये त्या माझ्या कथा कविता वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या। ते माझं पहिलं लेखन असं म्हणता येईल सुरुवातीचं।
0: मग ही प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे घरी पुस्तकं होती आणि ते वातावरण होतं म्हणून हे शक्य झालं की एक आतून

0: वाटत होतं की नाही काहीतरी लिहायला हवं, काय होतं नेमकं?
1: प्रेरणा माझ्या वडिलांचीच होती. माझे वडील गोणा मुनघाटे हे एक कवी होते आणि युगवाणीपासून सगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्याशिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये त्यांनी जिल्हा वाचनालय स्थापन केलेलं होतं आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचनालयांची साखळी त्यांनी निर्माण केलेली होती. त्या वाचनालयांसाठी जी पुस्तकं यायची ते गठ्ठे आमच्या घरी यायचे सुरुवातीला. आणि त्याच प्रकारे वडिलांना लेखनाचा आणि वाचनाचा नाद होता. आमच्याकडे सत्यकथा, ललित अशी मासिकं यायची, नवनीत मासिक यायचं, ती आम्ही वाचायचो. चांदोबा वगैरे तर होतच. त्यातून खरी प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे. तर माझी पहिली जी प्रेरणा म्हणता येईल ती माझे वडील गोणा मुनघाटे हेच मला सांगता येईल. त्यानंतर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये आल्या. मी विद्यापीठात संशोधन करत असताना डॉक्टर दोभी कुलकर्णी हे एक मोठे समीक्षक होते महाराष्ट्रातले, ते माझे गाईड होते, त्यांच्याकडून मिळालं मला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर डॉक्टर गणेश देवी यांच्यामुळे मला आणखी साहित्याच्या समीक्षेतील नवीन नवीन प्रांत जे आहेत ते दिसायला लागले. तर ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि तीच माझी प्रेरणा आहे असं सांगता येईल.
0: पहिल्यांदा जे लिखाण केलं ते नेमकं कुठलं होतं?
1: मी सांगितलं की पहिल्यांदा मी काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या, पण नंतर खऱ्या अर्थाने उल्लेखनीय साहित्य म्हणून सांगता येईल असं माझा एक संशोधनपर लेख आहे, तो म्हणजे लंकेची पार्वती. आणि पुढे मी माझा मार्ग निवडला. लेखक ललित लेखन करतात, कथा, कादंबरी, कविता, आणि ज्याला आम्ही ललित येतर असं म्हणतो त्याच्यामध्ये समीक्षा असते आणि संशोधनपर लेखन असतं. तर मी माझा मार्ग पुढे संशोधनपर लेखनाकडे वळवला आणि लंकेची पार्वती हा लेख मी प्रथम लिहिला. तो 90 सुमारात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तर त्या लेखाबद्दल मी एक दोन मिनिटं सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना कवी बी यांची माझी कन्या कविता माहिती आहे. ती खूप प्रसिद्ध अशी कविता आहे. एक मुलगी शाळेत जाते आणि तिच्या मैत्रीण तिला चिडवतात, तिच्या अंगावर काही दागिने वगैरे नसतात म्हणून, आणि ती घरी रडत रडत येते वडिलांकडे आणि वडील मग तिला उद्देशून म्हणतात की तू लंकेची पार्वती आहेस. तर लंकेची पार्वती याबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राचिम ढेरे यांनी त्यांच्या लौकिक अलौकिक या पुस्तकामध्ये लेख लिहिला, तो मी वाचला. त्यांनी त्यात असं लिहिलेलं होतं की लंकेची पार्वती हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये लंका आणि पार्वती यांचा संदर्भ काही लागत नाही. लंका ही रावणाची आणि पार्वती ही शंकराची. त्याच्यामुळं आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये लंकेची पार्वती हे काही लागत नाही. आणि मी त्यावर विचार करायला लागलो आणि विचार करता करता मी वाचन केलं तर कथा कल्पतरूमध्ये मला अशा कथा सापडल्या आणि म्हणून कवी बी यांनी तो वाक्प्रचार आपल्या त्या माझी कन्या कवितेमध्ये वापरलेला आहे. हे माझं पहिलं लेखन होतं.
0: कधी असं वाटलं नाही की आपण कथेचाच प्रांत निवडावा, कारण आपली सुरुवात तिथं आहे. बरेच लोक कविता लिहितात, कादंबरी लिहितात, पण तुम्ही कादंबरीवर समीक्षण किंवा अभ्यास असं केलं तर मग कधी डोक्यात आलं नाही असं?
1: असं म्हणतात की प्रत्येक लेखक तो कोणताही वाङ्मय प्रकार हाताळत असला तर तो सुरुवातीला कविता लिहितोच. आणि त्यामुळे मी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. नागपूरच्या तरुण भारतात माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढे मला असं जाणवलं की हा काही आपला प्रांत नाहीये. प्रत्येक यशस्वी लेखक हा समीक्षक होतो असं गमतीनं आमच्या क्षेत्रात म्हटलं जातं. तसं झालं असेल कदाचित, पण मी मात्र कविता लिहिलेल्या आहेत आणि लोकमतच्या साहित्य जत्रामध्ये माझ्या कविता यायच्या. तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हता, पण खूप महाराष्ट्रभरातून पत्र यायची आणि कविता सुद्धा माझी वाखणली गेलेली आहे. तर मी कविता आणि कथा लिहिलेल्या आहेत.
0: तर त्या लिहित असताना कम्प्लिटली त्याकडे न जाता आपली आवड आपण जोपासली संशोधनाची.
1: कदाचित माझा चिकित्सकाचा पिंड असल्यामुळे असेल. साधारणतः वाचनामध्ये कथा, कादंबऱ्या हे तर ललित लेखन येतच होतं, पण त्याशिवाय महाराष्ट्रात जे प्रबोधनकार झाले म्हणजे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांचं लेखन मी विशेष आवडीने वाचत होतो. आणि मी एम ए ला मग जेव्हा नागपूरला आलो विद्यापीठामध्ये तेव्हा माझ्या गाईडनी मला कादंबरीचा समीक्षेचा विषय दिला. 1857 स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड आणि त्यावरील आधारित कादंबऱ्या असा तो विषय होता. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारावर पुढे मी अधिक संशोधन करायला लागलो. त्याशिवाय आणखी माझा संशोधनाचा जो प्रांत आहे तो आहे आदिवासी साहित्य आणि आमच्या पूर्व विदर्भातील लोककला, लोकनाट्य. तर ते झालं असं की मी

0: मूळचा गडचिरोलीचा, तिथं आदिवासी बहुल असा तो आमचा प्रांत आहे. माझे वडील आदिवासी भागात शिक्षक होते, त्यांच्यासोबत मी आदिवासी गावांमध्ये खूप फिरलेलो आहे. आणि त्याशिवाय आमचा जो झाडीपट्टीचा चार जिल्ह्यांचा प्रदेश आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तर या आमच्या प्रांतामध्ये उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं असं लोकनाट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जसं तमाशा आहे, तर आमच्याकडे खडीगंमत आहे. आणि बाकी तर पुष्कळ दंडार वगैरे हे लोककला प्रकार आहेत. आणि असं मला वाटायला लागलं की आपण तात्कालिक एखादा समीक्षेचा जर प्रांत निवडला, म्हणजे आधुनिक साहित्यावर एखाद्या लेखकावर जर आपण निवडलं, तर त्याला कुठेतरी मर्यादा येतात. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्राचीन मध्ययुगीन लोककला लोकनाट्याचा जेव्हा अभ्यास करता, त्यामध्ये जे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतं त्या एकूण समाजाचं, त्यातून काहीतरी संशोधन करायला भरपूर वाव असतो आणि त्याला अजिबात मर्यादा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी हा एक दुर्लक्षित असा भाग आहे साहित्यातील. नवीन लेखक आदिवासींच्या जीवनावरती, त्यांच्या समस्यावरती कथा कादंबऱ्या लिहितात. माझ्या वडिलांचीच कादंबरी फार प्रसिद्ध आहे, माझी काटेमोडची शाळा, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण आदिवासींच्या ज्या कला आहेत, त्यांची भाषा, त्यांच्या लोककथा, त्यांची लोकनृत्य आणि त्यांच्या ज्या काही कला आहेत, चित्रकला वगैरे, हे मला असं वाटलं की हे इतकं आदिम आहे की आपण जितकं त्यात खोलात शिरू, त्यातून काहीतरी आपल्याला नवीन आधुनिक साहित्याच्या साठी जी काही प्रेरणा असेल तिथून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि म्हणून माझी काही पुस्तकं ही आदिवासी साहित्यावरती आहेत. आणि मी जे काही संशोधन प्रकल्प राबवले, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने, नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला दोनदा ते प्रकल्प दिले, तर मी आमच्या झाडीपट्टीतील लोककला हाच विषय निवडला. आणि झाडीपट्टीतील नाटकाची परंपरा हा तर आणखी वेगळा विषय आहेच.
1: आता कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि संशोधनपर लिखाण करताना काय फरक जाणवतो मुळात?
0: तर कविता ही अल्पाक्षरी असते आणि कवी किंवा कथाकार त्याला जो एक साक्षात्कारासारखा अनुभव येतो जगताना, त्याच्या अवतीभोवती जी माणसं असतात, घटना घडत असतात, त्यातून तो जसंच्या तसं लेखन करत नाही. कारण त्यांनी जर जे काही त्याला दिसतं तसं जशा तसं लिहिलं तर त्याला आपण कलाकृती, साहित्यकृती म्हणत नाही, रचना म्हणत नाही. तो त्यामध्ये आपली कल्पना वापरत असतो आणि त्याला वेगळं रूप देत असतो. आणि हे करत असताना जीवनाचं जो एक मूळ रूप आहे त्याकडे तो जातो. शेवटी सगळ्याच कलावंतांचा शोध हे जीवन कसं आहे, माणूस हा असा का वागतो, माणसाच्या ज्या भावभावना आहेत, वासना आहेत, त्या ज्या काही आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचा कुठेतरी एक रूप आहे का, हे कवीला आणि लेखकाला शोधायचं असतं. तर प्रतिभा नावाची गोष्ट असते. केशवसुतांनी फार छान म्हटलेलं आहे कवींबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुजता, आम्ही असू देवाचे लाडके. तर सगळ्यांनाच ती प्रतिभा मिळत नाही, पण कवी आणि जे कथाकार लेखक असतात त्यांच्याकडे खरोखरच ही प्रतिभा असते की ते आपल्या कल्पनेने एक वेगळं विश्व निर्माण करतात. बरेचदा असं म्हणतात लोक की साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं, पण माझं मत वेगळं आहे की ती एक स्वतंत्र निर्मिती असते, ती एक समांतर अशी निर्मिती असते, समांतर असं विश्व करतात. जेव्हा आपण वाचतो समांतर विश्वामध्ये आपण जातो आणि त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. आणि हे जे साहित्य आहे, ललित साहित्य, कथा, कादंबरी, नाटक यांची चिकित्सा आम्ही करतो म्हणजे समीक्षेच्या प्रांतामध्ये. तर हा फरक आहे, समीक्षक हा साहित्यकृतीच्या प्रेरणा शोधून काढतो, त्याचवेळी अवतीभोवतीचा जो समाज आहे, जे काही चाललेलं आहे, ती जीवनमूल्य आहेत, ही मूल्य त्या साहित्यामध्ये कशी प्रतिबिंबित झालेली आहेत, त्या समाजाचा निर्मितीवर काय परिणाम झाला, किंवा काही वाङ्मयीन निर्मितीचा समाजावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, साने गुरुजींच्या कथांचा देता येईल, श्यामचे या कादंबरीचा देता येईल. किंवा कशाला, आपण जे आयुष्य जगतो ना माणूस म्हणून, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, पण एवढंच काही आपलं जीवन नाहीये. आपली मानसिक स्थिती आपण लहानपणापासून ज्या कथा कहाणी ऐकत असतो त्यांनी बनलेली आहे आणि त्याचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे रामायण, महाभारत यांना आपण महाकाव्य म्हणतो, पण त्याचा इतका प्रभाव लोकांच्या नैतिक कल्पनांवरती आहे, सामाजिक सांस्कृतिक जीवनावरती आहे, की तो फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य हा केवळ भौतिक गोष्टींच्या आधारे जगत नाही, तर अभौतिक, अलौकिक अशा ज्या कथा कहाण्या आहेत त्यांचं मोठं विश्व घेऊन तो जगत असतो.

0: असतो त्या त्याला प्रेरणादायक वाटत असतात.
1: सर, आपलं जे पुस्तक आहे 1857 सत्य आणि कल्पित, याला 1994 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे?
0: आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्य होतं आणि 47 साली आपण स्वतंत्र झालो. पण 1857 साली त्या काळामध्ये जे काही राजे रजवाडे आणि संस्थानिक होते, विशेषतः दिल्लीला बहादूर शाह जफर होता, उत्तरेमध्ये होते, दक्षिणेमध्ये आपल्या महाराष्ट्रात त्या काळात होते काही पेशव्यांचे उत्तराधिकारी, आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक अशी सामूहिक भावना निर्माण झाली की आपल्या देशात हे जे ब्रिटिश आलेले आहेत त्यांच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्र किंवा स्वतंत्रता हे शब्द सुद्धा त्या काळात नव्हते, कारण राष्ट्र आपलं नंतर झालं आणि प्रत्येक संस्थान, प्रत्येक राज्याचा जो काही इलाका आहे ते एक स्वतंत्र राष्ट्र होतं. पण अशा काही घटना घडल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत, आणि या घटनांचा साहित्याशी संबंध असा आहे की आपल्याला माहिती आहे की मराठीतली सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजीची आहे, यमुना पर्यटन, ही 1857 साली प्रसिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही देशामध्ये जी काही विद्यापीठे निर्माण झाली, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, इथं 1857 साली ही विद्यापीठे निर्माण झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य लिहिलं जात होतं. चिपळूणकरांपासून अनेक आधीचे काही लेखक होते, त्यांचं लेखन 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतं. त्यामुळे हा जो उठाव झाला, बंड झाला, त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने एक कादंबरीची स्पर्धा आयोजित केली होती दक्षिणा प्राईज कमिटीने, की जो 1857 उठावर उत्कृष्ट कादंबरी लिहिल त्याला पुरस्कार. आणि मग माझ्यासमोर असा प्रश्न होता की त्या काळामध्ये जे काही लेखक होते त्यांनी 1857 घटना

0: जवळजवळ 100 बंड आदिवासींनी केलेली आहेत. इंग्रजांना इथला जो काही कच्चा माल आहे तो युरोपमध्ये न्यायचा होता, त्यांनी रेल्वे लाईन्स टाकल्या जंगलामध्ये. त्यांची सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष झाला तो आदिवासीचा झाला. बिरसा मुंडाचा जो विद्रोह आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की आपल्या मध्य प्रदेशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात तर विदर्भात आणि इतर ठिकाणी कोण राजे होते, म्हणजे आदिवासी हे राजे होते या भूमीचे, ते या भूमीवरचे आदिम रहिवासी होते हे तर आहेच. नंतर मग आपण तो जर आर्य अनार्य हा संघर्ष पाहिला तर आर्य हे बाहेरून आलेले उत्तरेकडून, आणि दक्षिणेचे जे दंडकारण्य प्रांत आहेत तिथले सगळे हे आपले आदिवासी मूळ रहिवासी. पण आर्यांनी अनार्यांना बाहेर काढलं, हुसकावून लावलं आणि त्यांना वनात पाठवलं, असा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. आणि म्हणून दलित साहित्याच्या प्रेरणा ज्या आहेत आणि आदिवासी साहित्याच्या प्रेरणा याच्यात फरक आहे. आदिवासींची जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ हा संपन्न आहे. ते आदिम रहिवासी होते. त्यांच्या कला ज्या आहेत, त्या चित्रकला असतील, नृत्यकला असतील, या इतक्या महत्वाच्या आहेत की जसं युरोपमध्ये संगीतामध्ये जे काही तिथल्या निगुरूंचे जे काही ते तिथल्या फिल्म इंडस्ट्रीने स्वीकारलेले आहेत, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तत्व जे आहेत. नादो महानोरांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्यावरती जयत्रीजी सिनेमा आला, आणि वारली पेंटिंग जी आहे, वारली पेंटिंग मध्ये जी एक मूलतत्व दिसतं, चित्राची आकृती दिसते, मूलाकृती, त्यातून तुम्ही कुठलंही चित्र काढू शकता. तर हा जो सगळा संस्कृतीचा कलेचा जो भाग आहे हा किती संपन्न आहे. एका बाजूला त्यांचा इतिहास हा राजवंशाचा होता, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा आहेत, तिसऱ्या बाजूला दुर्गा भागवतांनी आदिवासींच्या लोककथांचा अभ्यास केला, आणि समाजशास्त्रज्ञांना जेव्हा कुटुंब संस्था, विवाह संस्था कशा आहेत, कशा उत्क्रांत झाल्या याचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आदिवासींच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात सामाजिक जीवनामध्ये, म्हणजे भ्रष्टाचार आहे, विषमता आहे, जातीय विषमता आहे, स्त्रियांवरती बलात्कार होतात, तर आदिवासींची तर जीवनशैली पाहिजे या सगळ्यापासून दूर आहे. तिथल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्काराला थारा नाही, विषमता नाही, जातीयता नाही, पर्यावरण पूरकता. आज आपण सगळ्यात जर प्रचंड मानव अस्वस्थ असेल जगामध्ये तर पर्यावरणामुळे आहे. पण आदिवासी संस्कृतीची जी काही जीवनशैली आहे आणि जीवनाची मूल्ये आहेत ती आधीच अशी आहेत की ती पर्यावरण पूरक आहेत. ते झाडांना देव मानतात आणि ते सृष्टीचा एक स्वतःला भाग मानतात, सृष्टीचं शोषण करत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं मला आदिवासी साहित्यातून मांडता आलं. त्याच्यावरती ज्या लेखकांनी कथा कविता कादंबऱ्या लिहिल्या ते मला असं वाटलं की त्या वेगळ्या आहेत इतर मराठी साहित्यापेक्षा. आणि त्याचं संकलन, संपादन, त्याची समीक्षा मी केलेली आहे आणि सेमिनार घेतले अनेक त्याच्यावरती. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सेमिनार मी त्यावरती घेतलेले आहेत आणि म्हणून आता अनेक विद्यापीठांमध्ये ते माझं पुस्तक लागलेलं आहे.
1: संशोधनाचे विविध विषय आपण निवडलेत, मुख्यतः लोककला निवडण्यामागचं कारण काय?
0: लोककला या आपल्या आदिम आणि प्राचीन जगण्यातून उद्भवलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये जी काही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ही एक कलावंत आणि प्रेक्षक असा दुभंग असतो आपल्याला. तुम्ही आकाशवाणीवरती काहीतरी सादर करता, दूरदर्शनवरती काहीतरी सादर करतात, मी तुम्ही कलावंत आहात आणि समोर प्रेक्षक असतात. लोककलेमध्ये हा एक भाग आहे की ती आपली विधीनाट्य आहेत बरीचशी. आपण आपल्या विवाहामध्ये अनेक प्रकारची विधी करतो, त्या विधीतून आलेली आहेत. म्हणजे मग जे काही पूर्वज निधन पावलेले आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांचं जागरण करण्यासाठी अशा काही आहेत. तुमच्यात गोंधळ असेल, जागरण असेल, तर यातून जे कलाप्रकार निर्माण झाले, ताल निर्माण झाले, सूर निर्माण झाले, तर त्यामध्ये कोणीतरी प्रेक्षक आहे असं नव्हतं. तर एखाद्या छोट्याशा गावातील संपूर्ण समाज त्यामध्ये सहभागी होत होता. आणि जर आपण तमाशासारखा प्रकार पाहिला, लोकनाट्य पाहिलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपल्या जगण्यामध्ये ज्या अनेक विसंगती आहेत की ज्या विसंगती थेट जर लोकांना सांगितल्या तर त्या आवडणार नाहीत, पण आपण त्या लोककलेच्या प्रकारातून जर सांगितल्या तर मनुष्य पाहणारा किंवा ऐकणारा मनुष्य हा थोडासा अंतर्मुख होतो. तुम्ही वगनाट्य बघा, वगनाट्यामध्ये लोकांच्या रोजच्या जगण्यापासून राजकीय घडामोडीपर्यंत तो कलावंत, तो तिथला विदूषक असेल किंवा तिथल्या जे काही गवळणी, श्रीकृष्ण, पेंड्या यांचा जो संवाद असतो त्यातून ते टीका करतात. आणि हे जे फॉर्म आहेत लोकनाट्याचे, विधी नाट्याचे, हे फॉर्म आधुनिक कलावंतांनी लेखकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे गिरीश कर्नाडांची नाटकं जर बघाल तर ती यातून आलेली आहेत. विजय तेंडुलकरांनी जे नाटक लिहिलेलं आहे घाशीराम कोतवाल त्यातून आलेलं आहे. सतीश आळेकरांचं नाटक आहे महानिर्वाण हे कीर्तनातून आलेलं आहे. म्हणजे

0: टोकनाट्याचा फॉर्म आणि त्यांच्यातली जी लोकतत्व आहे ती इतकी आदिम आहेत की त्याला मर्यादा नाही, म्हणजे आजही आपल्या आजच्या जीवनाला त्या लागू पडतात. आणि म्हणून मला असं वाटलं, पण मी जे महाशय तुम्हाला सांगितलं की आपल्या कथा कल्पतरूमधल्या कथा असतील, रामायण महाभारतातील कथा असतील, या आजही आपण वाचतो, कारण त्यात काहीतरी जीवनाचं मूलतत्व आढळतं आपल्याला. मानवी सहसंबंध जे आहे, नातेसंबंध आहे, द्रौपदी असेल, कुंती असेल, पार्वती, सीता, तर याला म्हणजे जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत या कथा कहाण्या राहणार आहेत.
1: सर, नवोदित जे लेखक किंवा संशोधक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: बरेचदा ललित साहित्याबद्दल असं आहे की पुष्कळ लेखकांना असं वाटतं आपण जे काही लिहितो आपलं काही सुचतं आणि ते तोच अखेरचा शब्द आहे. एखाद्या साक्षात्कारासारखा एखादा मनात विचार येतो आणि काही शब्द बाहेर पडतात, पण तसं नसतं. शेवटी त्याला रचना असं म्हणतात. रचना ही एक क्राफ्ट देखील असते. म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाची कविता कोणती? तर T.S. इलियटची वेस्टलँड. त्यांनी ती साधारणतः 400-500 ओळींची लिहिली होती आणि मग एझ्रा पाउंड हा त्यांचा जो संपादक होता त्यांनी ती जवळजवळ 100 वेळा त्याचं संपादन केलं आणि मग ती 100 ओळींवरती आणून ठेवली आहे. तर 20व्या शतकातील एक महत्वाची कविता म्हणून ती पाहिली जाते. तर लेखकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे ललित लेखकांनी सुद्धा, की आपल्या मनात काहीतरी कल्पना येते आणि शब्द उमटतात आणि आपण जशा तसं लिहितो तर ती साहित्यकृती रचना म्हणून वाचकांपर्यंत देताना आपण त्यावर काम करायला पाहिजे. असं फार क्वचित होतं की अगदी एका झटक्यामध्ये सुचतं. होतं असं सुद्धा की आपली साहित्यकृती ही एक कलाकृती आहे आणि कलाकृती ही घडवावी लागते. जसं एखादा चांगला शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो तसं शब्दांचं सुद्धा करावं लागतं. अर्थात असं म्हणत नाही मी, कारण तुकारामासारखी किंवा अनेक संतकवी जे आहेत त्यांच्या रचना कदाचित त्यांच्या ओठातून बाहेर आल्या आणि त्यांनी साहित्यकृतीचं रूपांतर घेतलं, ते सुद्धा आहेच. पण नव्या लेखकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण हे वाचलं पाहिजे. असं वाटतं की आता खूप प्रवाह बदललेले आहेत. आता अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, आधुनिकतावाद आणि मॉडर्निझम वगैरे वगैरे, पण आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीच्या एखाद्या झाडाला जसं जीवन रस मिळतो, प्राणवायू आणि सगळे प्रकाश हवा तो झाड घेतो, हा मनुष्य सुद्धा झाडासारखाच आहे. आपण ज्या भूमीमध्ये श्वास घेतो, जगतो, लहानाचे मोठे होतो, तिथलं जे काही साहित्य असेल, तिथल्या जे काही लोकसाहित्य असेल, तिथले जे काही संत साहित्य असेल, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण शेवटी तुमच्याकडे भाषा आहे आणि भाषेतून काहीतरी घडण करायची असेल रचनात्मक, तर आधी ज्या लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं तर खरोखरच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचतं असं मला वाटतं, हे त्यांना सांगा असं वाटतं.
1: तर आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक आणि संशोधक डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. संध्याकाळचे 6:54 झालेत. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप साईट 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 च्या सुमाराला

0: मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. ऐकूया काही संदेश.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप मांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजामस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी आधार.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईलवर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईलवर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मुलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: बाबा आणा 3000।
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी।
3: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत।
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात, डिजिटल पेमेंट वापरा।
3: है?
2: है नाही हो, सरळ यूपीआय ने पेमेंट करा, सोपं आहे।
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा।
2: तुमचा मोबाईल द्या,
3: घे घे। भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव. 9-503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यसाठी 15 लाखांवरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासन

शासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुषा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोसवी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 मी ऐकायला विसरू नका.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
4: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधल्या सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
6: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
6: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल. शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: एका मागून एक वाहन चालवा,
8: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
7: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
8: आपोआप प्रदूषण कमी कराल,
7: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
8: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
7: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येयवेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. आणि काही क्षणाचे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेल्या अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, त्यांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
2: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये, तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं. आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वास आणि जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
2: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजवली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चरल एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांची. आणि मग झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर एका मिटिंग मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं, आपल्या इंडियाकडून राहणार असं, आणि एक मिटिंग मध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचं ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन, आणि तो संवाद खूप वेगळं एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी तो.
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
2: खरं तर म्हणजे एक महानगरपालिकेतील विद्यार्थी, आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम, त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचं मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं. त्यांच्याशी आपण

0: संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंदवली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तुम्हाला ही संकल्पना का अशी सुरू करावीशी वाटली?
0: मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही, मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार. तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांनाच सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात, तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या, मॅथ, मॅथच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि पाड्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स, अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली, तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागली की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं, आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी जे भिंतींवर दिलेल्या, त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या, म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला, त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: पालकांचा सहभाग वाढला,
0: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवलीच्या परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून, त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत कबीरनगर एक वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथे मी सुमारे 2000 अवांतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथे पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावले, ते पूर्ण लोकसहभागातून मिळाले मला, तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील, त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे

0: एक वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथे मी सुमारे 2000 अवांतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथे पुस्तक इतके छान छान पुस्तकं लावले, ते पूर्ण लोकसहभागातून मिळाले मला. तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले, आणि साहजिकच पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवाले शिक्षण करता म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील, त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवल्ली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
0: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम. जे आधी मी आनंदवल्ली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला. तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमचेही मुलं खूप वेळ मोबाईल मध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं. म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हेच मिशन मोबाईल उपक्रमाचे मोठे यश म्हणावं लागेल.
1: माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली, आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
0: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये.
1: नक्की.
0: तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही तर त्यांना माझे विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा, लोकांचा, समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता, आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं, उपकरणं, तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत करू लागले, आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली. जसे स्किल लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळं साहित्य, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली, पहिली विधान भवन मुंबई, दुसरी इस्रो सेंटर, त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला, आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा, आमच्या शाळेवरचा, आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्णतीसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
0: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्तापूर्ण, एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा, असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास तर ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्याधारित शिक्षण आहे, स्टेम, रोबोटिक्स, AI VR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे, आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता, एका शाळेपुरता न राहता, तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्यापुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे, कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम, मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं, हीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थी त्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटत आहे. ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत, पण त्यांना संस्कारांची खूप गरज आहे आज त्यांना.

0: चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, साधनं कमी असोत, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं, पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या स्वप्नांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

प्रसार भारती आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: FM बँड 102.7 MHz आणि न्यू झोन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून श्रोतेहो वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.

0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. नेहमीप्रमाणेच आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी

0: आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 80 ते 85 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 73 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 22, 23, 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 92 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 71 ते 74 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बंधूंनी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. ऐकूया शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पावणं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, नेहमीप्रमाणे आम्ही हजर आहोत तुमच्या मनाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
2: तर मग सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून. अक्का, यावेळी सुद्धा उशिरा आलेली पत्र भरपूर आहेत बरं का?
3: हो.
2: तर हे पहिलं पत्र आहे चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा आणि सागर पाटील, त्याचबरोबर कृष्णा होक्केरे, निप्पाणी इथल्या श्रोत्यांचं, रविग्रुप चंदूरचे हे श्रोते. तर आपण श्रावण महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या श्रोत्यांनी केलेला आहे.
3: पुढचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका, बदनापूर इथले श्रोते. तर भाऊ, या श्रोत्यांची एकूण 2 पत्र आली आहेत बरं का आपल्याकडे. एक म्हणजे आपण श्रावण महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा यांनी प्रयत्न केलाय, आणि दुसरं पत्र म्हणजे आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं यांनी अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की 1 ऑगस्ट रोजी जो रामराम पावणं हा कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये अक्का आणि भाऊ यांनी मिळून एकूण 44 पत्रांना पोहोच दिली, त्यात माझ्याही पत्राचा समावेश होता. याचबरोबर 2 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला.
2: श्रावण मास हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र, आणि या पत्रामध्ये एक विनंती सुद्धा श्रोत्यांनी केलेली आहे, ती विनंती आपल्या वरिष्ठांपर्यंत आपण पोहोचवूया.
3: नक्कीच.
2: आणि हे श्रोते आहेत पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथले शशिकांत, संदीप, विश्वासराव, लक्ष्मी, सोन्या आणि मयुरेश.

0: वळूया पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय सैनिक टाकळी इथून. श्रोते आहेत वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, राजश्री, जयश्री, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या यांचं. आणि यांनी श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: सोमवारी 17 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यानिमित्त जी माहिती सकाळी प्रसारित झाली ती खूप उपयुक्त होती असं लिहून पाठवलेलं आहे दत्ता चौगले, दोनवडे तालुका करवीर या श्रोत्यांनी.
0: श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी लिहून पाठवलंय. आणि श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार मुक्काम पोस्ट बस्तवाडहून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, अभिलाष, शिवप्रसाद, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, अनिकेत, सोहम आणि महादेवी जंगम, याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, गजवर अत्तार, फरीद मणेर, वैभव जाधव कुरुंदवाड, सलीम नायकवडे भैरेवाडी, भोला जाधव सूरज मडिवाळ औरवाड इथले श्रोते. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम खूप छान आणि उपयुक्त माहितीपूर्ण असतात. आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम म्हणजे ऐसे अक्षरे रसिके, परिसर, आरोग्यम, धनसंपदा, शेतकऱ्यांची आवड, किसानवाणी हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात.
1: 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपली आवड हा जो कार्यक्रम प्रसारित झाला आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झाला. हे दोन्ही कार्यक्रम आवडल्याचं कळवणारं हे पत्र. श्रोते आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी आणि तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून, श्रेया सोनाली रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे.
0: भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून. लक्ष्मण भाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, शौर्य, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, बाबूराव कुंभार, बाळू गुलगुंजी, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेल्ली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्नेहल मोरे, स्वप्नील मोरे आणि सुवर्णा पाटील यांनी. तर यांनी आपण श्रावण महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आपल्या केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही ते नियमित ऐकत असतो असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: बेळगुंदी बेळगाव इथून मालती दातार यांचं पत्र आहे. त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं कळवलंय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड यांनी पंचशील नगर वरणगे इथून. तर यांनी सुद्धा श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम संगीतमय, ज्ञानवर्धक आणि श्रवणीय असे असतात.
1: श्रावण महिन्याबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र. श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फायजन बी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. याशिवाय त्यांनी 8 तारखेचा आपकी पसंत, 9 तारखेचा रविवारचा आपली आवड आणि रामराम पाहुणं हे तिन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले असंही कळवलंय.
0: श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय. आणि श्रोते आहेत मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून, शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, प्रतिभाताई आरग आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथून. आणि यासोबतच हे असं म्हणतायत की आम्हाला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप आवडला.
1: कोल्हापूर आकाशवाणीवरील शेतीविषयक कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो, ते खूप आवडतात असा अभिप्राय या श्रोत्यांनी लिहून पाठवलाय. आणि श्रोते आहेत हरिनगर पहिली गल्ली निप्पाणीहून शिवानंद वसेदार, ओमकार, नंदिनी, अरुणा वसेदार, तसंच संजय पाटील, विजय पाटील, आर्यन, सेजल, सोहम, चिम्मी, भाग्यश्री पाटील, चंदूर इथले हे श्रोते.
0: पुढचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत सानिका रांगोळे, राजश्री, हिराबाई, राजेंद्र बंडा रांगोळे, पोपट मोरे, गणेशनगर पट्टणकुडोली आणि शुभांगी अमर गोरे, प्रियांश गोरे, कृष्णाघाट मिरज इथले. तर यांनी श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतायत की बुधवारी सकाळी 10:30 वाजता स्वातंत्र्याचा लढा हे आख्यान जे आपण प्रसारित केलं ते आम्हाला खूप आवडलं.
1: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबैर, इम्रान, हैदर, जाफर, राहत

0: माहिरा, शाहिदा, अरमान, आयशा, अहमद, सुफियान, लोमान आणि सोनू मोनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे हे श्रोते, यांनी श्रावण हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
1: श्रावण महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत दीपक दीक्षित, समीक्षा दीक्षित, गोकुळ शिरगाव इथले.
0: जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज आणि कुमारी साध्वी जोशी यांचं पत्र, त्याचबरोबर परभणीहून गणेश हरगावकर यांचं सुद्धा यात नाव आहे. ते म्हणतात की रामराम पाहुणे या कार्यक्रमात सगळ्या पत्रांना पोहोच दिली जाते. कार्यक्रम एकापेक्षा एक सुंदर असतात आणि यांनी सोबत श्रावणाबद्दल जे आपण हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मनीषा रावसो गस्ते यांनी, मुक्काम पोस्ट राजापूर, तालुका शिरोळ इथून. तर यांनी आपण श्रावण महिन्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे त्या अभिप्रायादाखल असं म्हणतायत की गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याबद्दल जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली.
0: रविवारी 16 ऑगस्ट रोजीचा शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप आवडला. नागपंचमी तसंच श्रावणातल्या पहिल्या सोमवार निमित्त प्रभू सोमनाथा हे गीत आम्हाला ऐकायला मिळालं त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. आणि हे श्रोते आहेत तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीरचे.
1: भाऊ, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री रोकडेश्वर नगर, पांगारा शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथून. टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील आणि सुनील जबडे यांनी.
0: बर.
1: आणि भाऊ, आपल्या कार्यक्रमात हे नवीन श्रोते आहेत, त्यामुळे त्यांचं आधी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात.
0: नक्कीच.
1: हे असं म्हणतायत की आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दर रविवारी प्रसारित होणारा शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो, तसंच आमच्या पत्राचा समावेशही होत असतो. पुढे ते असं म्हणतायत की 2 ऑगस्ट रोजी रामराम पाहुणा हा कार्यक्रम आता दर सोमवारी प्रसारित केला जाईल असं जेव्हा आपण सांगितलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: वळतोय पुढच्या पत्राकडे. रिअल लिस्नर्स ग्रुप जत, जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं पत्र. यांनी आपण श्रावणाबद्दल विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
1: तर उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर. तर भाऊ, यांनी सुद्धा आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: बर.
1: तर अभिप्रायादाखल हे असं म्हणतायत की मागील आठवड्यात आरोग्यम, धनसंपदा आणि कृषी वार्ता हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला.
0: तर अक्का, उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: पण त्याआधी गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया. तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, दिवसा गावभर फिरते मी बाई, रात्रभर कोपऱ्यात उभी मी राही, आजोबांना असतो माझाच आधार, नाव माझं ओळखणं सोपं आहे फार.
1: आणि या हुमानाचं अचूक उत्तर आहे काठी, किंवा आपण असंही म्हणू शकतो आजोबांची काठी.
0: नक्कीच, चालेल. आणि हे हुमान आपल्याला पाठवलं होतं महादेवराव शरण्या आणि आदित्य डोंगळे, घोटवडे तालुका राधानगरीहून. तर रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर, गोकुळ शिरगाव या श्रोत्यांनी.
1: चला तर मग या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या प्रत्येक पत्राला आता आपण पोहोच देऊयात. हे पत्र आपल्याला पाठवलंय निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट महे इथून. एकनाथ इंगवले, ओमकार इंगवले, उदय माने, विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, वंदना आवळेकर आणि मंगला पोवार यांनी. तर यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतात की आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आपली आवड, आपकी पसंद, शेतकऱ्यांची आवड, उमंग, किसानवाणी, रामराम पाहुणं, माझे जीवन गाणे, लोकसंगीत, भक्तीसंगीत असे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात.
0: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी इचलकरंजीचे हे श्रोते, यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की रविवारी 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. श्रावण महिन्यातल्या सणांचा औचित्य साधत ऐकवण्यात आलेली सगळीच गाणी आनंद द्विगुणित करणारी अशी छान वाटली.
1: वा. हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासु दुकानदार कुगे यांनी, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. तर यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: बरं.

0: आणि आम्हाला आपकी पसंत आपली आवड हे कार्यक्रम खूप आवडतात. आम्ही हे कार्यक्रम घरबसल्या ऐकत असतो. यासोबतच राम राम पाहुणा हा कार्यक्रम देखील आमच्या खूप आवडीचा आहे असं त्यांनी कळवलं आहे.
1: दे दणादण ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर इथून विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल बापू आणि पूजा डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोलीचे हे श्रोते यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि एक हुमान सुद्धा त्यांनी लिहून पाठवलेला आहे. तर त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करूया.
0: भाऊ, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय तेजस, प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले यांनी दोनवडे इथून.
1: बर,
0: तर हे असं म्हणतायत की माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये पुष्पनाथ चौगले यांची स्वच्छ दूध निर्मिती याबद्दल जी मुलाखत आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली.
1: रविवारी 16 ऑगस्ट रोजी बालदोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत हा जो प्रसारित झाला तो खूप छान होता. कार्यक्रमाबद्दल धन्यवाद. आणि सोबत हुमानाचं अचूक उत्तर काठी हे लिहून पाठवले. श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडेचे, तर कीर्ती, अहिल्या, स्वरा, साईराज, सीमा, उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशीचे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मारुती पाटील ग्रीसवाला शाहूनगर परिते, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपूरले इथले श्रोते, तर यांनी देखील काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर कापशी, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, तमनाकवाडाचे हे श्रोते, या श्रोत्यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि पत्रामध्ये त्यांनी एक विनंती केलेली आहे, ती विनंती आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत नक्की पोहोचूया.
0: नक्कीच. तर भाऊ, हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी इथले.
1: मनीषा रावसो गस्ते यांचं पत्र राजापूर तालुका शिरोळ इथून आले. त्या म्हणतायत की वृत्तविशेष या कार्यक्रमाद्वारे सतीश मराठे यांनी नवीन प्लॅस्टिक नोटा 2027 चलनात येणार आहेत याबद्दल जी माहिती सांगितली ती पुरेपूर माहिती होती आणि प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आणि सोबत छडी हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दिले.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथून राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिळचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, लतीफ, महात, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव इथले श्रोते, तर यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतात की 17 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला आपला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला नेहमीप्रमाणेच खूप खूप खूप आवडला आणि तुम्ही नेहमीप्रमाणेच असंख्य पत्रांना पोहोच दिलीत आणि आम्हाला तुमचं हुमानही खूप आवडलं असं यांनी लिहून पाठवलं आहे.
1: वा, पुढचं पत्र आले अभिप्रायादाखल. श्रोते आहेत अर्श अली सनदी, सदिन अली सनदी, कबनूरचे, दक्ष मुर्गी मुतनाळ, शाहबाज सादिया, जरीना आणि शब्बीर नायकवडे रुईचे श्रोते. तर या श्रोत्यांनी पत्रात म्हटलंय की शेतकऱ्यांची आवड, आपकी पसंत आपली आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. हे कार्यक्रम उत्तम आणि बहारदार असतात, ऐकून मन खुश होतं.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री राम समर्थ श्रोता संघ येळगाव इथून. सुनील पाटील, हिंदूराव, नितीन, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, अजिंक्य, आराध्या, प्राची, प्रणील, ओम, अनुज, अनुष्का पाटील यांनी, याचबरोबर रावसो पाटील यांनी सुद्धा. तर यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतात की आपल्या केंद्रावरचे सर्वच कार्यक्रम खूप श्रवणीय आणि दर्जेदार असतात. 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुप्रभात या कार्यक्रमामध्ये प्रसारित केलेली देशवंदना आणि भक्तिगीतं खूपच श्रवणीय होती.
1: अभिप्राय दाखल आलेलं हे पुढचं पत्र राजेंद्र शेंडगे, देवराष्ट्रे, तालुका कडेगाव या श्रोत्यांचं. कोल्हापूर आकाशवाणी म्हणजे ज्ञानपीठ, एक विद्यापीठ आहे असंच म्हणावं वाटतं आणि या विद्यापीठाची पदवी सर्वांनी घेतली पाहिजे असं मनोमन वाटतं असं ते पत्रात म्हणतायत.
0: वा, खूप छान. वळूयात पुढच्या पत्राकडे आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन।

0: संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी तर परभणीहून गणेश हारगावकर यांनी आणि यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आणि आपल्या केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आम्ही ते नियमित ऐकत असतो असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: काठी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथून.
0: 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित झालेला किसानवाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांची जी मुलाखत आपण प्रसारित केली ती खूपच उद्बोधक होती. सोबतच 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला बेहद आवडला असं म्हणत त्यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे रघुनाथ भोईटे हसूर दुमालाचे हे श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगावचे भाटणवाडीहून तेजस तुषार दीक्षा श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीहून कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर दिले आणि पुढे म्हणतायत की जास्तीत जास्त पत्रांना रामराम पावणे या कार्यक्रमात पोहोच दिली जाते हा कार्यक्रम खूप आवडतो.
0: आजोबांची काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आणि आम्हाला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप आवडतो असं कळवणारे हे श्रोते आहेत मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे फुलाताई ऋषिकेश दीक्षा शीतल चार्ली प्रतिभाते आरग आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले श्रोते.
1: काठी ही हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर फैजन बी बाबा सिमर इलान आणि करिश्मा शेख सानिया शकील पठाण चांदणी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद.
0: भाऊ हे पत्र आपल्याला पाठवलंय विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर यांनी. यांचा थोडासा नाराजीचा सूर आहे भाऊ.
1: काय म्हणतायत ते?
0: हे असं म्हणतायत की मागील कार्यक्रमात म्हणजेच रामराम पावणा आणि शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये आमच्या पत्राची दखल घेतली नाही आमचं काय चुकलं का असं त्यांनी विचारलेलं आहे.
1: तर मला यांना सांगावंसं वाटतं अक्का की यांचं पत्र कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये म्हणूनच त्यांच्या पत्राला पोहोच मिळालेली नाही.
0: अगदी बरोबर आहे तुझं. पुढे ते अभिप्रायादाखल असं म्हणतायत की चिंतन हा चिंतामणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं म्हणत त्यांनी काठी आणि सोबतच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर त्यांनी एकाच पत्रामध्ये आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: बर, काठी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र हर्ष जयदीप सरनाईक कोल्हापूर इथल्या श्रोत्यांचं.
0: आणि याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते श्रेया सोनाली रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरी इथले श्रोते.
1: काठी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र शिवानी कांबळे अलाहाबाद दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते.
0: आणि हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले रमेश डावकरे अनिल कुंभार चंगू मंगू अविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी हर्षल प्रणव अनुराधा पुष्पा आणि संजय वरुटे बेडकिहा तालुका निपाणी इथले श्रोते. आणि त्यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 प्रसारित झालेला फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं आम्हाला खूप खूप खूप आवडला.
1: तर अक्का आजच्या कार्यक्रमातल्या शेवटच्या पत्राकडे मी वळतोय. पत्र प्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव खोत अरुणा प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत गार्गी आणि शची पाटील तर यांनी बऱ्याचशा कार्यक्रमांचा अभिप्राय पुढे लिहिलेला आहे. ते म्हणतायत की 18 आणि 19 ऑगस्ट रोजी शेतीविषयक कार्यक्रमामधून कृषी संवादमध्ये योगेश बन यांनी भरड धान्याविषयी जी माहिती सांगितली ती खूप उपयुक्त वाटली. 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये अश्विनी कुलकर्णी यांनी हक्क सोडपत्र याविषयी जी माहिती सांगितली ती सुद्धा खूप उपयुक्त वाटली. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 प्रसारित झालेला गीतबहार हा देखील कार्यक्रम आम्हाला आवडला. या कार्यक्रमाअंतर्गत हेमलता यांनी इतर गायकांबरोबर गायलेली गाणी

0: सदाबहार आणि कर्णमधूर छान होती आणि यासोबतच त्यांनी विविध सणांच्या शुभेच्छा आपल्याला लिहून पाठवलेल्या आहेत. यामध्ये ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, त्याचबरोबर नागपंचमीच्या सुद्धा शुभेच्छा यांनी लिहून पाठवलेल्या आहेत. तर अक्का, आजच्या कार्यक्रमातल्या बऱ्याचशा श्रोत्यांनी या शुभेच्छा आपल्याला लिहून पाठवल्या होत्या.
1: नक्कीच. तर भाऊ, कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. वर्षातून एकदाच येतो हा सण, बहीण भावाच्या हातावर बांधते धागा छान, भाऊ देतो तिला संरक्षणाचं वचन, ओळखा पाहू कोणता आहे हा सण.
1: भाऊ, मला काय वाटतंय याच्यासाठी तुला क्ल्यू द्यायची काहीही गरज नाहीये. माझ्या मते आपल्या श्रोत्यांनी या हुमानाचं उत्तर ओळखलं असेल, त्यांनी ते पत्रावर लिहायला सुद्धा घेतलं असेल. फक्त आपल्याला पत्ता पुन्हा एकदा सांगावा लागेल.
0: नक्कीच.
1: पण त्याच्या आधी मी हुमान पुन्हा एकदा सांगते. वर्षातून एकदाच येतो हा सण, बहीण भावाच्या हातावर बांधते धागा छान, भाऊ देतो तिला संरक्षणाचं वचन, ओळखा पाहू हा आहे कोणता सण. तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
0: रामराम पावन, किसानवाणी विभाग द्वारा सहायक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
1: तेव्हा मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, तेव्हा आता इथंच थांबूया. पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमात जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा दुसरा भाग असेल. तर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील शेतकरी प्राध्यापक स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार, निवेदन सायली चौधरी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधल्या सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
4: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक
5: आकाशवाणी मुंबई.
6: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू, राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित, श्रीलंकेच्या दिवसअखेर 2 बाद 8 धावा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी

विद्यालयाच्या डॉक्टर कविता गीते, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतीन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्णात मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद

0: 103 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे दोन फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा एक धाव करून तर प्रभात जयसूर्या दोन धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोस्किचा पराभव केला आणि स्पर्धेत 9 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे तीन खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीच्या 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया सोमा बाबू पुजारी यांनी सादर केलेली धनगरी ओबी.

मंगराया चिवाला मंगराया चिवाला मंगराया।

0: अप्पा पहिल्या सत्ययोगाला
1: आणि घडली अफ्रिकार असायला आणि त्यातनं मिळणारी कैला त्याच्या गाडीला
0: भोळा देव लागला शंकर राज करायला
1: आणि हे भोळा देव शंकर आणि त्याची राणी पार्वती ब्रिका
0: राज करीत होती कैलासाला
1: आणि त्या वेळ

0: नित्ती नियमान सकाळच्या पाऱ्याला
1: आणि अंघोळ जवळ करून संध्या जवळ करून निघून जात होता कुठल्या जागेला
0: पशु पक्ष्याला गोब्राह्मणाला
1: अन्न लागलं अन्न जात होता घालायला
0: भोजनाला घालायला भोजनाला घालायला
2: भोजनाला घालायला भोजनाला घालायला
0: जन्माला नित्याच्या नियमाला
2: नित्याच्या नियमाला नित्याच्या नियमाला
0: कोण पडला कुणाला कोण पडला कुणाला
2: कोण पडला कुणाला कोण पडला कुणाला
0: देवाया चरणीला बराबाच्या बाईला
2: देवाया चरणीला बराबाच्या बाईला
0: देवा नित्य नियमान रोज सकाळच्या पारी
1: आणि तुम्ही बर का अंघोळ जवळ करून जा
0: नित्य नियमान 12 वाजता
1: येत आहे बर का
0: तुम्ही कुठल्या कामाला जाता
1: पार्वती लागली होती विचारायला
0: देवा काय म्हणतोय पार्वतीला आपल्या
1: काय लागला होता बर का बोलायला
0: पार्वती मी म्हणला जगाचा देव
1: आहे बर का
0: पशु पक्ष्याला किड्या मुंग्याला
1: आणि सर्वांना भोजनाला घातल्याशिवाय बर
0: मला जेवायला परवानगी नसायला
1: असं लागला होता बर का बोलायला
0: त्या टाइमला पार्वतीनं विचार
1: केला मनाला
0: आता विचार केला मनाला विचार

0: त्या पार्वतीने काय केलं बापू
1: आणि विचार केला म्हणाला
0: आता देव सगळ्याला जेवायला कसा घालतो
1: बघा इथं आहे वृक्का मला
0: म्हणून त्या टायमाला पार्वतीनं
1: आणि काय केलं होतं त्या वेळेला
0: आपल्या घरवाडी आला
1: एक कुकवाचा करंट घ्यायला
0: आणि त्या धाबारा मुंग्या गोळा करून
1: घालायला
0: आणि झाकून ठेवायला
1: आणि ठेवलं होतं एका दिवळीला
0: आणि त्या टायमाला कुठला प्रकार झाला
1: आणि त्यात विळा भोळा देवशंकर निघून यायला
0: देवाला निघूणा देवाला निघूणा घरा पाल्या वाड्या

0: देवा तुम्ही सगळ्याला जेवण खाणं घातला
1: हो हो भोजनाला घालून आलो बरं का
0: देव शंकर काय म्हणतोय राणीला
1: काय लागला होता बोलायला
0: राणे माझा नित्तीचा क्रमच आहे
1: बरका नित्तीने म्हणत चालू असतार बरका या जाग्याला
0: तर त्या टाइमाला देवाच्या राणीनं पार्वतीनं
1: काय लागली होती बरका बोलायला आणि आपल्या तिरुपती देवाला
0: देवा कोण तर चुकला असेल बघा जगातून व्याज
1: असे लागली होती बरका विचारायला
0: तर त्या टाइमाला देव म्हणतो पार्वतीला
1: काय लागला होता बरका सांगायला
0: कोणा नाही चुकणारा
1: कोणा नाही चुकणार

0: सगळ्याला जेवायला घातला होय, तर मला या कुकवाच्या कर्णात मी मुंग्या कुंडून घातल्या.
1: असं पार्वती लागली होती दाखवायला.
0: मला देव काय म्हणतोय राणीला?
1: काय लागलं होतं बोलायला? कुकवाच करंडाचं तुफान काढायला.
0: तुफान तेवढं काढून बघ म्हणजे तुला कळेल.
1: त्याच वेळेला
0: तर त्या टाइमला देवाच्या राणीनं

0: लागण्यात खायाला
1: पार्वती लागले होते बघायला
0: अन्य देणं देवा म्हणला तुझ्या विना जगा
1: कोणी नाही बरी का
0: तुमच्या सारखं मोठं कोण
1: नाही बरी का
0: आता कोण नाही वन सहिला

0: देवलागला पेंगैला देवलागला बोलायला
1: देवलागला बोलायला देवलागला सांगायला
0: राणे माझ्या परास अनेक जण थोर आहे
2: का
0: अधिकाचा उद्गार
2: माझ्यापेक्षा थोर असायला
0: अधिक हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर त्या टाइमाला श्री शंकराला असं बोलताना
2: त्याच वेळेला पार्वती मनाचा विचार करत होती त्या जाग्याला
0: देवा तो कोण अधिक आहे तो
2: मला दाखवला पाहिजे या वेळेला
0: असं म्हणताना त्या देवाच्या राणीनं श्री शंकरानं शंकर काय म्हणतो
2: आपल्या ते राणीला
0: चल जाऊतो तुम्हाला
2: आणि मान्यव खंडाला
0: असं म्हणून त्या उभाय जोडीनं
2: काय केलेलं होतं त्या वेळेला
0: आता नंदी वचेला व तयारा नंदी वचेला तयारा
1: नंदी वचेला तयारा

0: स्वामी शंकराचा
1: आणि या जंगल पार्वतीचा आनंदे निघून गेला बरं का मान्यव खंडाला
0: आणि या समिंद्र दरव्याला
1: आणि दरव्याच्या काठाला
0: तर त्या थैमाला का श्री शंकरानं पार्वतीला
1: काय लागलं होतं ब्रिका सांगायला
0: तर तो स्वतःला काठाला उतरला नंदीवर बसला आणि नंदी पाण्यात त्यानं सोडला
1: आणि त्याच वेळाला
0: नंदीला गाला बुडायला नंदीला बुडायला गोड पळाला कुणाला देवाया

0: त्या टाइमाला श्री शंकराने अधिकाला बोलवून घेतलं. अधिकाने देवाचा नंदी तरीवला
1: आणि त्या वेळेला
0: त्या टाइमाला पार्वती काय म्हणती अधिकाला
1: आणि काय लागली होती बरं का बोलायला.
0: तू जर खरा अधिक असतील तर येशील माझ्या पोटाला म्हणून वचन दे मला.
1: आणि त्याच वेळेला वचन दिलं होते त्या जाग्याला
0: हा समुद्र दरम्याला ध्वनी उठतायला आणि आकाशवाणीनं सांगितलं
1: आणि त्या वेळेला
0: मी येतो तुझ्या योग्य वेळी वद्राला
1: आणि तुझ्या पुठाला
0: असं म्हणून वचन दिलं अधिकाने पार्वतीला
1: आणि ह्या देवाच्या राणीला
0: आता चुंबकार हनुमानाला चुंबकार हनुमानाला
2: हनुमानाला
0: छत्रपती किल्ल्याला
2: छत्रपती किल्ल्याला
0: पुतळी माझ्या गावाला मंगेश्वर देवाला
2: माझ्या गावाला मंगेश्वर
0: अप्प माझ्या जोडीला
2: माई गयाला माझ्या जोडीला
0: बापू आणि सूर्याबा हैत मागल्या सुराला
2: बापू आणि सूर्याबा हैत मागल्या बोराला
0: शिव आणि शंकरा हैत मागवाद्याला
2: शिव आणि शंकरा हैत मागवाद्याला
0: ढोल घुमक वाजायला ढोल घुमक वाजायला
2: ढोल घुमक वाजायला ढोल घुमक वाजायला
0: हर हर महादेवा विश्वनाथ
2: शंकरा विश्वनाथ शंकरा
0: गेली छोटाला विजयीत कुटाला
2: गेली छोटाला विजयीत कुटाला
0: बरानू मांडाला मगरानू

आताच आपण ऐकलात लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या बीएसओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतायत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शारदा रानडे यांनी गायलेलं बजरंग सरोदे यांचं हे भावगीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:43 झाली आहेत. ठीक 8:45 आपण ऐकणार आहोत समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म या कार्यक्रमात सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. राग श्याम कल्याण आलाप, त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी.

0: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
3: एका मागून एक वाहन चालवा,
4: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
3: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
4: आपोआप प्रदूषण कमी कराल,
3: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
4: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
3: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: छोटा हो मैदानापासून पदकापर्यंत
1: विजयापासून विक्रमापर्यंत
0: प्रत्येक खेळ
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10:30 वाजलेत। आता नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया आरती अंकलेकर यांचं शास्त्रीय गायन राग जोग कंस। विलंबित गत एक तालात निबद्ध आहे बोल आहेत ओ सुधार बरपिया। द्रुतगत तीन तालात निबद्ध असून बोल आहेत पीर पराई। त्यानंतर राग केदार। बंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत कान्हारे नंदन नंदन। त्यांना तबला साथ केली आहे ओंकार गुलबडी यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे गोविंदराव पटवर्धन यांनी। तर आता ऐकूया विदुषी आरती अंकलेकर यांचं शास्त्रीय गायन। सुरुवातीला ऐकूया राग जोग कंस, त्यानंतर राग केदार।